हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
4: 2 सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नामात राहणं म्हणजेच मरणातीत होणं

0: मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो. जगला तर देवाला अर्पण करीन असंही म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार. मग तो आज मरण पावला तर बिघडलं कुठं? मुलगा जगावा असं वाटतं ते आमच्या सुखाकरताच. एक दिवस हा जाणारच आहे हे ज्याला खरं पटलं तो नाही देवाजवळ असं मागणार. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावं हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावं हे म्हणणं किती वाईट आहे. खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावं हे बरोबर समजतं. मरणाला जे कारण झालं ते चुकवावं. मरण येणार हे नक्की ठरलेलंच आहे, मग ते चांगलं यावं असं का वाटू नये? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगलं मरण. जो मरतो त्याचा आपण शोक करतो, देव आज लोपला असं म्हणतो. ते आपल्या स्वार्थापोटीच. स्वतःला विसरणं, मी कोण हे न जाणणं हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत कार्य साधून घ्यावं. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असं आपलं चाललेलं आहे. संकल्प विकल्पाने आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेमध्ये आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामानं मारून टाकावी. नामात राहणं म्हणजेच वासना मारणं, म्हणजेच मरणातीत होणं. भगवंताचं होऊन राहणं हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली? ज्ञानी नाही मरणाची काळजी करत. नुसतं जिवंत राहणं हे काही खरं नव्हे. जगणं हे काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावं. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावं. भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला. वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण. झोप हे एक प्रकारचं मरणच आहे. एवढ्याकरता झोपी जाताना नामस्मरण करत करत झोपी जावं, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे. जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सदोदित नामस्मरण केलं नाही तर ते अंतकाळी कसं होईल? अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया. आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज़.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

ಸಿದ್ಧಾರ್ಥ ದಾಸಬೌದ್, ನಿರೂಪಣಕಾರ ಪದ್ಮಾಕರ್ ದೇಶಪಾಂಡೆ. ಭಾಗ 245, ದಶಕ 19, ಸಮಾಸ 9, ರಾಜಕಾರಣ ನಿರೂಪಣ ನಾಮ ಸಮಾಸ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ज्ञानी आणि उदास असलेल्यांना समुदायाचा हव्यास नको, त्याने अखंड सावकाश एकांतपणा अनुभवावा. ज्याला युक्तिप्रयुक्ती समजतात, अखंड चिंतन करीत असतो, त्याला प्राणीमात्रांची स्थिती कशी आहे ते समजतं. पण अखंड चिंतन करीत नाही, त्याला काही उमजत नाही, त्याला दिवाळखोर असं म्हणता येईल. एक इनामी वतन साधतात, एक सहज गमावतात. व्यापकपणाची स्थिती अशी आहे. जे जे मनामध्ये धरलं ते आधीच समजलं. जे जे कृत्रिम आहे ते सहजपणे खुंटलं. अखंड राहिलं तर जवळीक साधते. अतिपरिचय घडला की मग अवज्ञ घडते. म्हणून विश्रांती घेता कामं नये. माणसाने आळस घेतला तर मग कारभारच बुडून जातो. समुदायाच्या मनातील हेतू चुकत गेला. उदंड उपासनेची कामं करावी, नित्य नियमाने करीत जावे. कृत्रिम गोष्टी करण्यासाठी त्यात अवकाश घेऊ नये. चोर असेल त्यालाच भांडारी करावा, तो चुकला की सांभाळावा, हळूहळू त्याचा मूर्खपणा काढावा. या सगळ्या पूर्वीच्याच गोष्टी. प्राणी कोणी कष्टी होऊ नये, राजकारणाद्वारे आकर्षून घ्यावे. नष्ट असेल त्याच्याजवळ नष्ट योगा जावे. वाचाळ्याच्या पुढे वाचाळाला आणावे. आपल्यावर चुकीचा आरोप येऊ देऊ नये. काट्याने काटा काढावा, परंतु ते कळू देऊ नये. कोणी गबाळेपणाची पदवी दिली तर असू द्यावी. नकळतपणे काम तात्काळ होते, गवगवा झाल्याने ते चमत्कार होत नाहीत. सेवकांना आपला ऐकण्याची आवड निर्माण व्हावी, पाहिल्यावर बळकट व्हावी. सेवकांना परखेपणा वाटता उपयोगाचा नाही. कोणतंही काम केलं तर होतं, ते नाही केलं तर मागे पडतं. त्यामुळे ढिलेपणा असू नये. जो दुसऱ्यावरती विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपण स्वतः कष्ट करीत गेला तोच भला ठरतो. सगळ्यांना सगळं कळलं तर ते उघड झालं. असं घडायला नको. मुख्य सूत्र हाती घ्यावं. करायचं ते मग लोकांकरवी करावं. राजकारणामध्ये अनेक धूर्त लोक जमवावे. बोलके, पैलवान, वादपटू यांच्याशी दावा मांडावा. दुर्जनांचं राजकारण वाढेल असं करू नये. गावगुंडांना समोर उभं करावं, पकडून त्यांची मस्ती झिरवावी, रगडून त्यांचं पीठ करावं, नंतर पुन्हा सावरावं. बुडवू नये. दुष्टध्वजांना भ्यायलं तर राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे सगळं बरं वाईट प्रगट झालं. समुदाय मोठा पाहिजे तर तंबूच्या दोऱ्या म्हणजे व्याप देखील मोठा असावा. मठ करून गर्व करू नये. दुर्जन प्राणी ओळखावे, पण ते प्रगट करू नये. सज्जनांसारखं त्याला महत्त्व द्यावं. ज्यांमध्ये दुर्जन प्रगट झाले तर मग अखंड खटपट करावे लागते. म्हणून ती वाट पुसून टाकावी. गनिमांच्या फौजा पाहिल्यावर रणशूर असतील, त्यांच्या भुजा फुरफुरतात. असा राजा पाहिजे की त्याने परमार्थाचा पक्ष घेतला पाहिजे. त्याला पाहिल्यावर दुर्जन लोकांना धाक वाटला पाहिजे. त्यांना प्रचितीचे तडाखे दिले पाहिजेत. मग पाखंडी लोकांच्या बंडाची सहजच धुळजाण होते. हे धूर्तपणाचं काम आहे. राजकारण नियमाने करावं. कुठेही ढिलेपणा असू नये. जो कुठेही दृष्टीस पडत नाही त्याच्या ठाई ठाई गोष्टी वागविलास करून सर्व सृष्टी व्यापली आहे. मूर्ख असेल त्याच्यासमोर मूर्ख आणावा. गुरगुरणारा असेल त्याच्यापुढे गुरगुरणारा आणावा. दांडगा उद्धड असेल तर लुच्चा असेल त्याच्यासमोर लुच्चा आणावा. जसाच तसा जेव्हा भेटतो तेव्हा राजकारण होतं. इतकं होतं, पण कोण करतंय? धनी दृष्टीस पडत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. जागे व्हावे यदुनाथा चाहुल प्रभातीची आली. जागे व्हावे यदुनाथा चाहुल प्रभातीची आली. पूर्वेच्या हो भाळी उमटली गुलालाची लाली. पूर्वेच्या हो भाळी उमटली गुलालाची लाली. श्रोते हो, त्या यदुनाथाला हलक्या स्वरामध्ये जागी करणारी ही भोपाळी आपल्याला ही नक्कीच आल्हाददायक वाटेल. उषक कालाचा प्रभात काल होताना वातावरणामध्ये जे स्थित्यंतर घडत असतं त्याचं खूप छान वर्णन ग. दि. माडगुळकरांनी या भोपाळीमध्ये केलेलं आहे. मालती पांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भोपाळ

कितीक खोड्या याने केल्या थट्टा जरी केली, कितीक खोड्या याने केल्या थट्टा जरी केली, तिने सांडलेला हवाच काना सवे हास्य मखमली, तिने सांडलेला हवाच काना सवे हास्य मखमली। हा खट्याळ कान्हा एकदा का सकाळी सकाळी यमुना तटी गेला की यालामुळे कशातच भान राहत नाही हो, वाट तरी किती बघावी बिचारा यशोदेनं आणि सगळ्या गोपिकांनी बरं। चला तर ऐकूया लीला लिमय यांनी गायलेलं स शुक्ल यांचं हे अत्यंत गाजलेलं जुनं भावगीत। संगीतकार जी एन जोशी। रमला कुठे ग काना का अजूनही येईना ग, रमला कुठे ग काना।

बासुरीचे हे सूरकृष्ण नेती आम्हा दूर दूर. बासुरीचे हे सूरकृष्ण नेती आम्हा दूर दूर. मनी माजते काहुर रे अंजीव घेणी हुरहूर, जीव घेणी हुरहूर. ना दिसता हो खट्याळ कान्हा नयनी दाटे पूर, ना दिसता हो खट्याळ कान्हा नयनी दाटे पूर. क्षणात देता दर्शन याने लाजे ने हो चूर, गोपी लाजे ने हो चूर. श्रोते हो, श्रीकृष्णाच्या बासरीनं सगळ्या गोकुळाला वेड लावलं होतं हे आपण जाणताच, असंच हे एक भावगीत स अ शुक्ल यांचं, गायिका संजीवनी मराठे. बासरी ही भानहरी, नाचवी मंजुळ सुखलहरी, नाचवी मंजुळ सुखलहरी.

सदैव याच्या मागे जावे सोस कशाला आता, सदैव याच्या मागे जावे सोस कशाला आता, लपता राधा कावरा बावरा मधुमिलिंद आता, लपता राधा कावरा बावरा मधुमिलिंद आता। श्रोते हो, एरवी कृष्णासाठी वेड्या झालेल्या राधेच्या आणि गोपिकांच्या गीतकथा आपण ऐकतोच, पण आता ऐकूया लपलेल्या राधेसाठी वेडा होऊन शोधणाऱ्या या बालमुकुंदाचं मोहनाचं हे एक लाडिक गीत। सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, कवी सुधांशू यांचं हे भावगीत, दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेलं आहे। लपून बसली राधा गवण, वेडा होऊन शोधी मोहन, वेडा होऊन शोधी मोहन।

गम्मत म्हणून लपलो आम्ही पाप काय केले, गम्मत म्हणून लपलो आम्ही पाप काय केले, शिक्षा द्याया आम्हास अक्रूरे माधवास नेले, शिक्षा द्याया आम्हास अक्रूरे माधवास नेले। राधेचं लपणं हे क्षणिक असतं। एरवी हा माधव अचानक गायब होण्यात आणि लपण्यामध्ये खूपच वाकबगार हो। कंसाचे मंत्री अक्रूर जेव्हा श्रीकृष्णाला मथुरेला नेण्यासाठी गोकुळाला आले तेव्हा मात्र सगळ्या गोपिका सैरभैर झाल्या, वेड्यापिशा झाल्या, अक्रूराच्या रथासमोर आडव्या झाल्या, मार्गच अडवला आणि म्हणू लागल्या, नेऊ नको माधवा अक्रूरा, नेऊ नको माधवा क्रूरा अक्रूरा, नकोस नेऊ आनंदाचा ठेवा। ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत, संगीतकार दशरथ पुजारी।

0: बरेतर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट.

0: या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 9 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करत आहोत गजानन महाराज यांची आरती. 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम आनंद घन, सादर करते विश्वास देशपांडे. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 2 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1945 साली जपानी आत्मसमर्पणाच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करून औपचारिकपणे दुसरे महायुद्ध समाप्त झाले होते. 1946 रोजी आजच्या दिवशी भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली होती. 2008 साली गुगलने गुगल क्रोम हा वेब ब्राउझर सार्वजनिक वापरासाठी सुरू केला होता. 1952 रोजी प्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू जिमी कॉनर्स याचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागतात.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 19 भागामध्ये मनापासून स्वागत करतो। गेल्या काही दिवसांपासून आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल जाणून घेतो आहोत। आज आपण जाणून घेऊया रवींद्रनाथांची अफाट आणि विस्मयकारक काव्यसृष्टी याबद्दल। मंडळी, रवींद्रनाथांच्या काव्यसृष्टीचा आढावा घेण्याचा आजच्या कार्यक्रमातला हा एक छोटासा प्रयत्न। हा आढावा किंवा हा प्रयत्न म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या काव्यसृष्टीला केलेला केवळ स्पर्श आहे याची मला जाणीव आहे। एखाद्या मोठ्या प्रासादात विविध दालनं असावीत आणि त्यातील काही दालनंच पाहता यावीत आणि त्यानंच डोळे दिपून जावेत तसं माझं झालं आहे। त्यांची काव्यसृष्टी म्हणजे अक्षरशः एक महासागर। कितीही वेळा खोल बुडी मारली तरी प्रत्येक वेळी मौल्यवान रत्न आणि मोती हाताला लागतातच। टागोरांनी जवळपास 2,500 कविता लिहिल्या। नुसत्या कविता लिहिल्या असं नाही, तर त्यातील बऱ्याच कवितांना सुंदर अशा चाली देखील दिल्या। रवींद्रनाथ थोर साहित्यिक असले तरीही त्यांचा जीव जडला होता तो कविता या साहित्य प्रकारावर। कवितेशी त्यांचं नातं अतूट होतं, अजन्म होतं। आपल्या पुतणीला लिहिलेल्या एका पत्रात ते आपलं आणि कवितेचं नातं स्पष्ट करतात। ते म्हणतात, कविता ही माझी पूर्वीपासूनची प्रेयसी। मला वाटतं मी रथीच्या, म्हणजे रवींद्रनाथांचा मुलगा रथींद्रनाथ, रथीच्या वयाचा होतो तेव्हाच तिच्याशी माझा वाङ्निश्चय झाला। तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मूलकर्णीच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी, हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करत असे। त्यावेळची माझ्या मनाची अवस्था धूसर पण अपूर्व अशी असायची की जी समजून सांगणं अवघड आहे। पण एक मात्र मी नक्की सांगू शकेन की त्या काळी कवितेबरोबरच माझं शुभमंगल झालं होतं। पण ह्या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मान्य केलंच पाहिजे। बाकीचं जाऊ दे, पण मोठंसं भाग्य घेऊनही आली नाही ती। तिनं सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार, पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको। ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते, पण कधीकधी तिच्या त्या घट्ट मिठीतून हृत्पिंडातलं रक्तही बाहेर काढते। एकदा तिनं एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्त बसेन असं म्हणण्याची सोयच नाही। तरीसुद्धा माझं जीवन तिच्याशीच निगडीत आहे। साधनेत लिहितो, जमीनदारीही सांभाळतो, पण ज्या क्षणी कविता लिहायला बसतो त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करतं। हे माझं स्थान मी चांगलं ओळखतो। जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं आचरण घडलं असेल, पण कवितेशी मात्र कधीच खोटेपणा करून चालत नाही। माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे आश्रयस्थान, असे सुंदर उद्गार ते कवितेबद्दल काढतात। मंडळी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची स्वातंत्र्याचा स्वर्ग, हेवन ऑफ फ्रीडम,
ही कविता मला फार आवडते. या कवितेत रवींद्रनाथांनी परमेश्वराकडे जी मागणी केली आहे तिची कधी नव्हे तेवढी आवश्यकता आजच्या घडीला आहे. ही कविता म्हणजे रवींद्रनाथांनी देशाच्या संदर्भात पाहिलेलं सुंदर स्वप्नच आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान विश्वात्मक देवाकडं मागितलं तशाच प्रकारची मागणी रवींद्रनाथ या कवितेत परमेश्वराकडे करताना दिसतात. आपला देश नुसता स्वतंत्र व्हावा असं ते म्हणत नाहीत, तर तो स्वातंत्र्याचा स्वर्ग व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. अनेकांना ही कविता म्हणजे निव्वळ आदर्शवाद वाटेल, अशा तऱ्हेचं जग अस्तित्वात येणं शक्यच नाही असंही वाटेल, पण तशा प्रकारचा विचार तशी मागणी परमेश्वराकडे करायला हरकत काय आहे. स्वप्न पाहायचीच असतील तर ती उदात्त भव्य दिव्य पाहता यायला हवीत. रवींद्रनाथांच्या जीवनात आणि कल्पनेत क्षुद्र कल्पनांना स्थान नव्हतं. ते आनंदयात्री आणि सौंदर्ययात्री होते. सत्य सुंदर मंगलाची नित्य आराधना करणारा हा महाकवी होता. त्यांच्या हेवन ऑफ फ्रीडम या कवितेची अनेक जाणकारांनी भाषांतर केली आहेत. प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी या कवितेचा अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. या कवितेला सुंदर चाल देऊन संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध सुद्धा केलं आहे, पण मूळ इंग्रजीतली कविता अशी आहे. वेअर द माइंड इज विदाउट फियर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स, where words come out from the depth of truth, where tireless striving stretches its arms towards perfection, where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit, where the mind is led forward by thee into ever widening thought and action, into that haven of freedom, my father, let my country awake. अशा या सुंदर कवितेचा अनुवाद प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी असा केला आहे. अर्थातच हा भावानुवाद आहे. भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा, मम देश ही जागृत होवो या मुक्त स्वर्गी आता, हो अनिर्बंध हे ज्ञान न संकुचिताची व्यथा, गर्भातून सत्याच्या ये शब्दांना ही सुंदरता, अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता, रूढींना नाही थारा विचारी अखंड निर्मलता, तव प्रेरणेमुळे ही नव उन्मेषी व्यापकता. मंडळी, आपण यूट्यूबवर जाऊन संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली ही कविता ऐकू शकता. या कवितेचा आनंद घेण्यासाठी आपल्याला रवींद्रनाथांचा काळ समजून घ्यावा लागेल. ते ज्या काळात जन्मले वाढले तो काळ परकीय राजवटीचा होता. ब्रिटिशांची अनिर्बंध सत्ता आपल्या आणि इतर अनेक देशांवर होती. इंग्रजी सत्तेविरुद्ध आपली स्वतंत्र मतं मांडण्याचा लिहिण्याचा अधिकार प्रजेला नव्हता. प्रजेला त्यांच्या जुलूम दडपशाहीला सामोरं जावं लागत होतं. भारतीय संस्कृती, धर्म, तत्वज्ञान
इत्यादी गोष्टी शिक्षणातून हद्दपार होऊन ब्रिटिशांना हवं तसंच शिक्षण देण्यावर भर होता. शरीरानं भारतीय पण मनानं इंग्रज असे तरुण त्यांना राज्यकारभार करण्यासाठी हवे होते. हे लक्षात घेतलं की सुरुवातीच्या काही ओळींचा अर्थ स्पष्ट होतो. लोक रूढी परंपरांच्या बेड्यात अडकले होते. स्वतंत्र विचार करणं, अविरत प्रयत्न करीत राहणं आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करणं लोक विसरले होते. या कवितेच्या 7 ओळी आहेत. मी म्हणेन की हे सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. या कवितेच्या पहिल्या ओळीत ते म्हणतात, भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा. जगण्याचं स्वातंत्र्य असं असावं की जिथं मन निर्भय म्हणजे भयशून्य असावं, गर्वानं माथा म्हणजे मस्तक सदैव उन्नत असावं. जिथं भीती असते, लाचारी असते, तिथं माना खाली असतात. माझा देश स्वातंत्र्याचा असा मुक्त स्वर्ग व्हावा, अशा वातावरणात माझा देश जागृत व्हावा. हो अनिर्बंध हे ज्ञान न संकुचिताची व्यथा. ज्ञान हे मुक्त असलं पाहिजे, त्यावर कोणतीही बंधनं नकोत. ते सर्वांना हवं, सर्वांसाठी हवं. त्या ज्ञानाला नियम मर्यादांच्या भिंती घालून त्याला संकुचित करता उपयोगी नाही. आज निरनिराळ्या भिंती घालून आपण जगाचं म्हणजे पर्यायानं माणसांचं विभाजन केलं आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत इत्यादी अनेक गोष्टींनी माणसातील मुक्त संबंधांच्या नात्यांना शृंखलांमध्ये बांधून ठेवलं आहे. रवींद्रनाथांना कोणतंही बंधनं नसलेलं मुक्त जग अपेक्षित होतं. अर्थातच मुक्त म्हणजे चांगल्या अर्थानं, कारण जिथं हक्क असतात तिथं कर्तव्यसुद्धा अपेक्षित असतं. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना जी संतांची मांदियाळी अपेक्षित आहे, तशीच इथे रवींद्रनाथांना

सुंदरच असतील यात शंका नाही. पुढच्या ओळीत ते म्हणतात, अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता. अशा स्वातंत्र्याच्या स्वर्ग असलेल्या या जगात मानव सततच्या प्रयत्नांनी परिपूर्णतेकडे वाटचाल करील. परिपूर्णतेचा ध्यास त्याला असेल, त्यासाठी अविश्रांत मेहनत परिश्रम तो करील. त्यातूनच तो स्वतःला आणि भोवतालच्या जगाला सुंदर आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न करील. पुढच्या ओळीत ते म्हणतात, रूढींना नाही थारा विचारी अखंड निर्मलता. या जगात निरर्थक जुनाट झालेल्या रूढी परंपरांना थारा असणार नाही. त्यातील अयोग्य अमंगल असलेलं टाकून देऊन चांगलं तेवढं स्वीकारार्ह असेल. अंधानुकरण वाईट विचारांना थारा नसेल. नदीच्या पात्रात घाण गाळ अडकला की तिचा प्रवाह खंडित होतो, पाणी दूषित होतं. पण तो गाळ ती घाण काढून टाकली की पाणी पुन्हा निर्मळ आणि प्रवाही होतं. त्याचप्रमाणे एकदा का हे वाईट अमंगल रूढींचं अंधानुकरण करणारे विचार काढून टाकले की निर्मळ विचारांचा प्रवाह अखंड वाहू लागतो. तव प्रेरणेमुळे ही नव उन्मेषी व्यापकता. रवींद्रनाथ परमेश्वराला म्हणतात, अशा या जगात तुझ्या कृपेनं प्रेरणेनं आमचे विचार आणि कृती सतत विशाल आणि उदात्त होत जातील. म्हणजे जे काही आमच्या हातून निर्माण होईल ते सुंदर आणि उदात्तच असेल, अखिल मानवजातीच्या हिताचं असेल. रवींद्रनाथ आपल्या या कवितेची सुरुवात व्हेअर या शब्दानं करतात. शेवटची ओळ वगळली तर कवितेच्या सगळ्या ओळींची सुरुवात याच व्हेअर शब्दानं झालेली आहे, मूळ इंग्रजी कवितेतली. म्हणजे त्यांना स्वातंत्र्याचा स्वर्ग म्हणजे अशी जागा, असा देश अपेक्षित आहे की जिथं त्यांनी प्रत्येक ओळीत अपेक्षिलेल्या गोष्टी असतील. आणि शेवटच्या ओळीत परमेश्वराला प्रार्थना आहे की अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजेच हे परमेश्वरा, माझा देश असा स्वातंत्र्याचा स्वर्ग होऊ दे, अशी प्रार्थना ते त्याला करतात. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी जे मागणं मागितलं आणि शेवटी विनंती केली की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, अगदी तशाच प्रकारचं मागणं रवींद्रनाथांनी देवाकडे केलंय. शब्द वेगळे असतील पण अंतरीच्या भावना त्याच आहेत. म्हणूनच या कवितेत ते शेवटी परमेश्वराला विनंती करतात, इनटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. असा स्वातंत्र्याचा स्वर्ग आपल्या देशात निर्माण व्हावा, अशी रवींद्रनाथांसोबत आपणही परमेश्वराकडे प्रार्थना करूया. निदान त्या दृष्टीने प्रयत्न तरी करूया, त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुम

0: तुमचं बिल यापस दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूं, शेतकरी बंधूंनो, कांदा हे महत्त्वाचं भाजीपाला पीक. कांदा हा महिलांच्या डोळ्यामध्ये आसू आणतो आणि वेळप्रसंगी सरकारलाही अडचणीत आणतो. यावरून आपण ओळखू शकता की कांदा किती महत्त्वाचं पीक आहे. परंतु हा कांदा जो आहे तो जर योग्य पद्धतीनं साठवला गेला नाही तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून आज आपण कांदा साठवणुकीसाठी शास्त्रोक्त चाळ कशी बांधावी, त्याच्यामध्ये कोणते मुद्दे लक्षात घ्यावे, याची पायाभूत जी माहिती आहे ती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. देशात जो आहे कांदा उत्पादकापैकी 20% कांदा सप्टेंबर ऑक्टोबर खरीपमध्ये, 20% फेब्रुवारी मार्चमध्ये ज्याला रांगडा कांदा म्हणतो, आणि 60% कांदा जो आहे एप्रिल मे महिन्यामध्ये रब्बी हंगामाचा जो कांदा असतो तो काढला जातो. आणि हे जे कांदा पीक आहे, एकूण उत्पादनाच्या 60% कांद्याचे उत्पादन जे आहे ते फक्त रब्बी हंगामामध्ये होतं. आणि रब्बी हंगामातील कांदा एकाच वेळेस अत्यंत अल्प कालावधीत म्हणजे एप्रिल मे मध्ये बाजारपेठेत येत असल्यामुळे दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि रब्बी कांद्याची साठवणूक क्षमता चांगली असते. हा कांदा शास्त्रोक्त पद्धतीने जर साठवला तर 4 ते 5 महिने टिकू शकतो. त्यासाठी कांदा चाळ जी आहे ती आपण शास्त्रोक्त पद्धतीने बांधणं गरजेचं असतं. आणि आपण जेव्हा कांद्याची साठवणूक करतो किंवा कांदा चाळणीची उभारणी करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कांदा चाळीसाठी जी जागेची निवड करताना जी आपण जागा निवडायची असते ती शक्यतो उंच जागेवर, पाणथळ किंवा ऊसाच्या शेताजवळ जिथे आर्द्रता जास्त आहे अशा जागेची निवड आपण टाळली पाहिजे आणि उंच जागा इथं आपण निवडली पाहिजे. जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदून आराखड्यानुसार पायासाठी लागणारं सिमेंट काँक्रीटचं पिलर कॉलम उभारलं पाहिजे आणि तळाशी 1 फूट माती काढून त्यामध्ये वाळू भरली पाहिजे. नंतर कांदा चाळीची उभारणी केली पाहिजे. कांदा साठवणुकीची जागा 1.5 ते 2 फूट उंच असली पाहिजे, त्यामुळे खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरेल व गरम झालेली जी हवा आहे ती चाळीच्या त्रिकोणी भागातून बाहेर निघेल. अशा रीतीने उत्तम वायुयोजन होईल. नैसर्गिक वायुयोजन ही बाब फार महत्वाची आहे. कांद्याची 35 ते 40% सड जर नैसर्गिक वायुयोजन ज्याला म्हणतो आपण ते जर नसेल तर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सड होऊ शकते. पाया जो आहे किंवा RCC खांब ज्याला म्हणतो किंवा पिलर किंवा कॉलम वरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपूर्ण सांगडा तयार करावा. एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण उत्तर तर दुपाखी कांदा चाळीची उभारणी पूर्व पश्चिम केली पाहिजे. चाळीच्या छतासाठी सिमेंट पत्रे अथवा मंगळूर कवले जे आहेत याचा वापर केला पाहिजे. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू किंवा लाकडी पट्ट्याचा वापर करावा. आता जे आहे उन्हाळ्यात चाळीचे छप्पर जे असतं ते शक्यतो ऊसाच्या पाचटीने किंवा ज्वारीच्या कडब्याने किंवा गवताच्या आच्छादनानं झाकून घेतलं पाहिजे, त्यामुळे चाळीच्या आतील उष्णता जी आहे ती वाढणार नाही. तसेच चाळीत थंड वातावरण निर्मिती होईल. उदाहरणार्थ 25 मेट्रिक टन क्षमतेच्या दुपाखी कांदा चाळीचं बांधकाम करताना लांबी 12 मीटर, एकूण रुंदी 3.9 मीटर, 2 ओळीतील जागा मोकळी जागा जी आहे ती 1.5 मीटर, पहिला कप्पा 1.2 मीटर, मधली पोकळी 1.5 मीटर आणि दुसरा कप्पा 1.2 मीटर अशा पद्धतीनं ते घेणं आवश्यक आहे. बाजूची उंची जी आहे ती 2.4 मीटर व मधली उंची 3.4 मीटर अशा रीतीने मोजमापे घ्यावी. चाळीच्या एका कप्प्याची आतील रुंदी 1.2 मीटर असावी. 50 मेट्रिक टन क्षमतेच्या चाळीसाठी लांबीचे प्रमाण हे 25 मेट्रिक टनाच्या दुप्पट करावे तर रुंदी व उंचीचे प्रमाण हे 25 मेट्रिक टनाप्रमाणे कायम राहील. कांद्याची साठवणूक जी आहे ही जास्तीत जास्त 5 फूट उंचीपर्यंत केली पाहिजे. चाळीचे छप्पर उतरते असलं पाहिजे, ते उभ्या भिंतीच्या 1 मीटर बाहेर असलं पाहिजे, त्यामुळे पावसाचे अरुंडे जे आहेत किंवा ज्याला उसाळ म्हणतो ते कांद्यापर्यंत पोचणार नाही व कांदे जास्त आर्द्रतेने खराब होणार नाही. कांद्याच्या सूर्यप्रकाशाशी प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये. असे झाल्यास पाण्याचे उत्सर्जन व कांद्याचा रंग उतरतो, त्यामुळे कांद्याचा दर्जा कमी होतो. यासाठी कांदा साठवणूक गृहास शेडिंग नेट किंवा शेड नेट ज्याला म्हणतो आपण त्याचा वापर केला पाहिजे. तर ही जी आहे ही काही पायाभूत माहिती आहे कांद्याचा जी चाळ म्हणतो त्याची विषयीची. ती आपण आता जी आहे याच्याविषयी आपल्याला जर खरोखर शास्त्रोक्त चाळ उभारण्याची इच्छा असेल किंवा आपली तशी गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जे कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख आहेत आणि उद्यान विद्या शाखेचे जे प्रमुख आहेत यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आपण या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपला कांदा साठवू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
9: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
8: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
10: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
11: सवयींविषयी बोलू काही, मोठी रक्कम उजार देऊ नका, आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे, ही पण एक चांगली सवय. पण मोठी रक्कम उधार म्हणून देण्याचे टाळावे, त्यामुळे भविष्यातील भीषण वादविवाद प्रसंग टाळता येतात. सर्वात महत्वाचे, या विवादातून काही विपरीत घडू शकते. 2-5 हजाराची मदत काही हरकत नाही. रक्कम उशिरा मिळाली, समोरील व्यक्ती नाही दिली तर आपण सहन करू शकतो. पण 2-5 किंवा 10 लाखांची जोखीम असते. मित्र आप्तजन वाईट कधीच नसतात, पण वेळ वाईट आली की माणसाला वाईट होण्याची वेळ येते. समोरील व्यक्ती चांगले असते, त्याच्या नियोजनप्रमाणे गणित नाही जमले तर त्याची पैसा परत करण्याची असमर्थता असते. आज उधार देऊ शकत नाही असे सांगून तटस्थ राहा, पण मोठ्या प्रमाणात पैसा देऊन नवीन जोखीम घेण्याची सवय नकोच नको. काही ठिकाणी हे उदाहरण अपवाद ठरू शकते. धन्यवाद.
10: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
12: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
13: पहिल्या पगारातून आईसाठी,
12: संधीची पळी,
13: बाबांना पूजेसाठी,
12: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
13: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
12: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
13: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा
14: कॉर्पोरेटमधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतरचना शकील बदायनी यांची, संगीतकार रवी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: इंदू जैनची गीत रचना आता आपण ऐकणार आहोत. चष्मे बद्दूर या चित्रपटामधली गीताला संगीत आहे राजकमल यांचं, आणि हे गीत गायलं आहे शैलेंद्र सिंग आणि हेमंती शुक्ल यांनी.
4: मैंने जो तुम्हें चाहा, क्या इसमें खता मेरी, ये तुम हो ये आईना, इंसाफ जरा करना.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार शैलेंद्र, संगीतकार सचिन देवबर्मन आणि चित्रपट आहे बंदिनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: बॉक्सर या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत विनीता मिश्रा यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्वन.

0: यात वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या अमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स,
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दो बूंद पानी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कैफे आझमी यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूया, छोटे बहू या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं, ऐकूया हेमलता यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
2: मोटू माले, माले अकेले अकेले जो खाएगा कलेजा कट जाएगा, सोच ले वो सेठ तेरा पेट फट जाएगा.

0: चुप, छोटा मोर बात बड़ी।
1: और

0: संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। बरसात की एक रात या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. ऐकणार आहोत अग्नी या चित्रपटामधलं अनुप जलोटा यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
4: ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. चित्रपट भाई भाई, संगीतकार मदन मोहन.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: कार्यक्रमातल्या गीत आपण ऐकणार आहोत नक्षलाल पुरी यांचं वाणी जयराम यांच्या आवाजात संगीतकार सपन जगमोहन आणि हे गीत ऐकूयात दो गज जमी के नीचे या चित्रपटामधलं

0: सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया अलबेली या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.
2: मैना हो मैना कुछ तो कह ना.
3: अरे कुछ बोल ना.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकूयात बालक ध्रुव या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मदन भारती यांचं गीत. गीताला संगीत आहे गोविंद नरेश यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोखा रिश्ता या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कभी अजनबी थे या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आता आपण ऐकणार आहोत. देव कोहली यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे विजय सिंग यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. लिबास या चित्रपटामधलं शब्दरचना आहे गुलजार यांची. गीताला संगीत साज राहुल देव बर्मन यांचा. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं अग्निरेखा या चित्रपटामधलं गीत. कवी प्रदीप यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
2: प्रेम नगरी आहे भारी, मैं कैसे उठाऊं बनवानी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर राज आपण लग्न कधी करायचं
3: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
2: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
3: मग आता पुढे काय करायचं
4: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
3: पण मग संपर्क कुठे करायचा
4: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर
2: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
3: चला म्हणजे माझी सुटका झाली
5: ऐकूया बूट पॉलिश या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आशा भोसले आणि तलत मेहबूद यांच्या आवाजामध्ये संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमामध्ये किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. घर एक मंदिर या चित्रपटामध्ये.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
3: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
3: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
4: देवदास या चित्रपटातील गीता दत्ता आणि मंडाळे यांनी गायलेलं हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार सचिन देव बर्मन.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू
5: शंकर जयकिशन यांच्या संगीताने सजलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात स्वर लता मंगेशकर यांचा चित्रपट आह

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स.
4: संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्य संगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
9: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे पी सावळाराम यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ज्ञानबा तुकाराम

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं घरकुल या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार C. रामचंद्र यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मुक्ताबाई यांची गीतरचना, संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. देवबाप्पा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खांडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंगपंचमी या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

रसिकहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 2 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. रशिया युक्रेन संघर्ष संपावा, पंतप्रधान मोदींचे व्लादिमीर पुतीन यांना आवाहन. युक्रेन रशिया संघर्ष त्वरित थांबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केले. युद्धाच्या समाप्तीकडे वाटचाल करण्यास सांगून शांततापूर्ण तोडगा हीच मानवतेची सामूहिक प्राथमिकता असल्याचेही मोदी

यांनी स्पष्ट केले. किर्गिझ प्रजासत्ताकाची राजधानी बिश्केक येथे आयोजित एससीओ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्याशी झालेल्या बैठकीत मोदी म्हणाले की युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे नेतो. गांधी आणि बुद्धांची भूमी असलेला भारत शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो आणि यापुढेही देत राहील. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि खतसुरक्षा या क्षेत्रातील चालू सहकार्यावर सविस्तर चर्चा केली. मोदी पुढे म्हणाले, शांततेच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल मानवतेत नवी आशा आणि उत्साह भरते. त्यामुळे आपण युद्धाच्या समाप्तीकडे गेलो पाहिजे. सर्व समस्यांवर लवकरात लवकर शांततेच्या मार्गाने तोडगा काढणे ही मानवतेची गरज असून हाच भारताचा संदेश आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. दिल्लीत 47 लाख नावे वगळली, निवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. दिल्लीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची प्रक्रिया राष्ट्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली असून प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार या यादीतून सुमारे 48 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीत आता केवळ 97,53,577 मतदार आहेत. नवीन यादीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राष्ट्रीय राजधानीत आता 1 कोटींपेक्षा कमी मतदार आहेत. 4 नोव्हेंबरला दिल्लीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दिल्लीत मागील निवडणुकीत मतदार संख्या 1,45,10,299 होती. एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात 47,56,722 मतदारांची नावे वगळण्यात आली. ज्या लोकांची नावे यादीतून कापण्यात आली त्यापैकी 43 लाख लोक अनुपस्थित आढळले किंवा त्यांची नावे इतरत्र हस्तांतरित करण्यात आली होती असे आयोगाने सांगितले. दिल्लीतील 1,41,000 पेक्षा जास्त मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळून आले, म्हणजेच त्यांची नोंदणी उत्तर प्रदेशात इतरत्र झाली होती. याशिवाय 2,82,412 मतदारांचा मृत्यू झाला आहे, यांचीही नावे यादीतून वगळण्यात आली. आता वळूया पुढील बातमीकडे. सप्टेंबरमध्येही कमी पाऊस, राज्यात अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट. राज्यात ऑगस्ट कोरडा गेला असतानाच आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले. 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील 17 जिल्ह्यात अपुरा पाऊस नोंदवला गेला असून काही दिवसात टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सोमवारी सप्टेंबरचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला. सप्टेंबरमध्ये देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे IMD महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी यावेळी सांगितले. डॉ महापात्रा म्हणाले, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा पूर्व भाग वगळता देशाच्या इतर भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे. सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या 91% कमी पावसाची शक्यता असून या महिन्यातील पावसाची राष्ट्रीय सरासरी 168 मिलीमीटर आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. 8 वर्षांच्या पाऊल खुणात रमले नाशिककर, सिंहस्थ संस्कृती छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप. सुटीची पर्वणी साधत नाशिककरांनी सिंहस्थ संस्कृती छायाचित्र प्रदर्शनाला मोठी गर्दी केली. सिंहस्थाच्या दुर्मिळ आठवणी छायाचित्रातून अनुभवण्यासाठी सकाळपासूनच डॉक्टर सुनंदा गोसावी आर्ट गॅलरी गुरुदक्षिणा हॉल येथे नागरिकांची वर्दळ सुरू होती. ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे, तरुण आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देत जुन्या सिंहस्थाच्या आठवणींमध्ये रमण्याचा अनुभव घेतला. रविवारी मोठ्या उत्साहात प्रदर्शनाचा समारोप झाला. रोटरी क्लब ऑफ नाशिक, 9 हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्यातर्फे सिंहस्थ संस्कृती या 3 दिवसीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यात 1932 पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा छायाचित्रांमधून उलगडणारा इतिहास मांडण्यात आला होता. समारोपाच्या दिवशी गर्दी वाढल्याने प्रदर्शनातील प्रत्येक दालन नागरिकांनी गजबजून गेले. जुन्या घाटांचे, रस्त्यांचे, आखाड्यांचे आणि शाही स्नानाचे क्षण टिपणारी छायाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज.

0: Agagap?
1: Agobai, bye, bye, bye, bye.
0: Nakatu vakuda, natita akuda.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटामधलं कान्हो पात्रा यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत। आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात संत वाहते कृष्णाबाई या चित्रपटामधलं गीत।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात उमस पडेल तर या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. आणि गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकूयात गरिबा घरची लेक या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमात यानंतरची गीतरचना ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची, लता मंगेशकर यांच्या आवाजात। हे गीत आहे मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकूया, घरकुल या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मंदाडे, प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि कुमोदिनी पेडणेकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत तुका झालास कळस या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे दत्ता केशव यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात म दा देवकाते यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया म दा देवकाते यांचा उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि चित्रपट पदराच्या सावलीत.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साधने.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत शोभा कुरटू यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं गीत.

0: संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं।

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत। हे गीत ऐकूयात जशास तसे या चित्रपटामधलं।
3: काल तुला पाहिली आत्मनी राहिली तुझी माझी भावी बळत भावी बळत भावी बळत पट
4: पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट
3: पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट
4: पट पट पट पट पट पट पट पट
3: पट पट पट पट पट लाखाहून यारा तुझ्याकडे तोरा डोळ्यात काही न्यारी चमक न्यारी चमक न्यारी चमक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात सुरत पट काय नाही कामात सुरत तुझ 14 लहान पोर 14 वय तुझ 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लटक न्यारी लटक न्यारी लटक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात पुरत पट काय नाही कामात पुरत तुझा रंग चुरकी टांग गोरा तुझा रंग चुरकी टांग ओठांची शेवण तांबडी भडक तांबडी भडक तांबडी भडक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट माझ्या ओठात की माझ्या ओठात की पट पट पट पट पट पट पट पट पट पट तुझ्या गालावर की माझ्या ओठात की माझ्या ओठात की तुझं तूच हे गुपित वळत तुझं तूच हे गुपित वळत गुपित वळत गुपित वळत पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमात ही व्यक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: खुश बस
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावराच्या अंगावर होणारे गोचिड, पिसू, गोमाशा हे जे परोपजीवी कीटक आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, जनावरामध्ये आढळणाऱ्या विविध परजीवापैकी गोचिड हा एक महत्त्वाचा बाह्य परजीवी आहे. जगाच्या पाठीवरील बहुतेक सर्व देशामध्ये या परजीवीचा प्रादुर्भाव आढळतो. पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवीला विशेष महत्त्व देण्यात आले. याचे कारणही असे की याचा फैलाव बहुतेक सर्व देशामध्ये आहे. यामध्ये जनावरांमधील काही महत्त्वाचे जीवघेणे रोग पसरवण्यास गोचिड कारणीभूत आहेत. भारतात सुमारे 160 जातीच्या गोचिडी आहेत. त्यापैकी बुपी लस हायलोमा, हेम्पा फायलेसिस, रिफिसिफॅलस या जातीच्या गोचिड महत्त्वाचे आहेत. शेतकरी बंधूंनो, गोचिडापासून जनावरांना बरीचशी हानी होते. यामध्ये आपण जर बघितलं तर रक्तशोषण, सर्व प्रकारच्या गोचिड जनावरांचे रक्त पितात. सुमारे 7 ते 14 दिवस एक गोचिड सुमारे 1 ते 2 मिली रक्त पिते. यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. गोचिडाच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात व त्या जखमेवर किडे पडतात व त्याच्यापासून जनावरांना त्वचा रोग होऊ शकतो. गोचिडाच्या चाव्यामुळे टिक पॅरालिसिस हा आजार सुद्धा जनावरांना होऊ शकतो. गोचिडामुळे होणारे रक्तपेशीय रोग म्हटलं तर यात महत्वाचे म्हणजे बॅबेसिओसिस, ॲनाप्लाझ्मॉसिस, थायलेरिओसिस व इतर रिकेटसियल आजार जनावरांना गोचिडामुळे होतात. या आजाराचे जंतू गोचिडामध्ये त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये आढळून येतात व ते निरोगी पशुमध्ये फैलाव करतात. म्हणूनच या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी गोचिडाचा नायनाट करणे अत्यंत महत्त्वाचे. यामध्ये जनावरे अशक्त दिसतात, सारखे अंग खाजवतात, अस्वस्थ दिसतात, खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही. जनावरामध्ये गोचिडामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे जनावर दगावू शकतात. दूध व मांस उत्पादन घटते आणि यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला फार नुकसान सोसावे लागते. याकरता गोचिडाचे नियंत्रण करणे फार अत्यावश्यक झालेले आहे. गोचिडाचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य नसेल तरी काही प्रमाणात त्याचे नियंत्रण करून जनावराची उत्पादन क्षमता आपण टिकवून ठेवू शकतो. गोचिडाचे नियंत्रण करण्यासाठी गोठ्याची व जनावराची स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. गोठ्यातील भिंती, छप्पर व इतर दडणी किंवा छिद्रे इत्यादीवर 2% मॅलिथॉनची फवारणी करावी. तसेच जनावरांच्या अंगावर बुटॉक्स 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यात अथवा एक्स्टोमिन 2 मिलीलिटर 12 लिटर पाण्यात अथवा 2 मिली मॅलिथॉन 1 लिटर पाण्यात टाकून या औषधीयुक्त पाण्याने जनावराचे अंग धुऊन काढावे. औषध केसात मिसळले पाहिजे. कार्बारील 5 ते 10% भुकटी जनावरांच्या अंगावर केसात चोळावी. या उपद्रवी कीटकांचा त्रास जास्त असेल तर औषधाचा प्रयोग सतत दर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने 15 दिवसापर्यंत केल्यास हे संपूर्ण नष्ट होतात. यासाठी गोटे जाळून घ्यावेत. यासाठी ब्लो फ्लेमचा वापर करावा. जनावरांच्या गोट्यातील गोचिडाचे निर्मूलन करणे व जनावरांच्या चारण्याच्या ठिकाणी गोचिडाचा प्रादुर्भाव कमी करणे यासारखे उपाय करावे.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं. आणि हे गीत ऐकूयात अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.
2: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात चिमुकला पाहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत मन्नाळे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सांगते ऐका या चित्रपटामधलं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
2: ही गोष्ट माणसातल्या सापाची, त्याच्या पापाची.
3: माणसात सापी असतात.

महादेव तनिया चाकले ची नंदी भोर धाव कपट एवढा तोटा मंदी भाव त्या महादेव पाटलाची नर गुणवती त्या महादेव पाटलाची नर गुणवती नावाने जानती वागणुकी नसती तिला मिळाला असला कवळ कपती काय असतील त्या असं दैवाच्या गती पाटलाची गावाला भीती तर उभ्या गावाला इच्छा ठाई जानकी होती त्याच राजुरीच्या गावंदरी होता एक जवान शेतकरी पावसा नामे त्याची अस्तुरी रूपाची खांद तिचं गोरपण केतकीच पान बांधा अटकर

0: बर मग पुढं
1: एकदा सकारामाची आणि पाटलाची झाली हाक नागबाबाची तेड पडली एकमेकाची
0: कशावर मग
1: त्यात

0: महादू पाटील मनामंदी भ्याला, त्याने एक मनसुबा केला,
1: काय
0: सखारामाचा काटा काढण्याला,
1: अरे अरे
0: त्यानं गाठला एक अडाणी मैत्र, सावळ्या बलदंड दरोडे खोर,
1: अरे बापरे
0: त्या सावळ्या दरोडे खोरानं जात जाऊन दिली पेटवून सख्याची खोपा।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी

0: संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत ऐकणार आहोत देव माणूस या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळा राम यांचं गीत. ऐकूया संगीतकार लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया श्रीमंत मेहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचा, शोभा गुरटू यांनी गायलेलं हे गीत आहे कलापंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
8: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मुलझिम या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत मोहम्मद अजीज यांच्या आवाजात, आणि संगीत दिलाय बप्पी लहिरी यांनी।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत, दो बदन या चित्रपटामधलं. शकील बदायनी यांची गीतरचना, संगीतकार रवी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत बिंदिया चमके की या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इन्साफ या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। अरुण दाते यांच्या आवाजात जेव्हा एखादं गाणं ऐकायला येतं तेव्हा आपली पावलं थबकतात आणि कान आसुसतात। मित्र हो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं एक आठवण गीत, ज्याचे शब्द आहेत, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची। एकमेकांच्या प्रेमाची ज्या दिवशी सफलता झाली ती मुसळधार पावसाची वादळी रात्र आजही मला चांगलीच आठवते आहे, कारण याच रात्री तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस आणि मला इतका आनंद झाला की जणू काही स्वर्गच हाताशी आला आहे असं मला वाटत होतं। त्या रात्री अशाच वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने आपण दोघेही अगदी नखशिकांत भिजलो होतो। आकाशात चमकणाऱ्या विजांना हाताशी धरून पाऊस झोडपत होता आणि ज्या रात्री आपण दोघांनी आपलं प्रेम व्यक्त केलं अशी ती वादळी रात्र आजही माझ्या स्मरणात आहे। कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा, कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा, आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा, तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची। ती वादळी रात्र तसं पाहिलं तर भयानक होती। काळ्या कुट्ट मेघांनी दाटून आलेल्या आकाशातून चंद्र, चांदण्या आणि तारे जणू काही अदृश्य झाले होते। मनात भीती निर्माण करणाऱ्या अंधारात एखादं श्वापद आपल्या भोवती फिरत असल्याची अस्वस्थ जाणीव मनाला छळत राहावी, तसा वेड्यासारखा आपल्या भोवतालून धावत जाणाऱ्या वाऱ्याच्या पावलांचा आवाज माझ्या मनात भीती निर्माण करत होता। पण आपल्या प्रीतीच्या विश्वात तू एवढी रंगून गेली होतीस की भीती नावाच्या या अदृश्य विषबाधेने तुझ्या मनाला जराही स्पर्श केला नव्हता। क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती, क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती, नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती, तुला मुळी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची। लोक काय म्हणतील या तीन शब्दांना घाबरून आपल्या मनाला पटलेल्या असूनही काही गोष्टी करायला आपलं धैर्य होत नाही। तू मात्र ही खोटी समाजबंधनं झुगारून देत वादळी वाऱ्यासह साथीला ढगांचा गडगडाट आणि विजांचा थैथयाट घेऊन येणाऱ्या पावसालाही न जुमानता आपल्या प्रीतीचा विश्वास

अगोदर ठरवल्याप्रमाणे त्या वादळी रात्री मला भेटायला आली होतीस. आपल्या प्रेमापुढे समाजबंधनांची ही शृंखला तू तेव्हाच तोडून टाकली होतीस. एवढं मोठं साहस करूनही आपण विशेष काही केलं नाही असा भाव तुझ्या चेहऱ्यावर होता. अंधारात चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशामध्ये आपल्या प्रेमाची ही विजयगाथा तुझ्या चेहऱ्यावर मी अगदी स्पष्टपणे वाचली होती. केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली, श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. एवढ्या मुसळधार पावसातून तू मला भेटायला आलीस याचं मला त्यावेळी खूपच कौतुक वाटलं. तुझ्याजवळ छत्री होती तरीही पावसामुळे तू नखशिकांत भिजली होतीस. तुझे केस ओलेचिंब होऊन देखील काही भिजलेल्या बटा कपाळावर चिकटून बसल्या होत्या. पावसाचे काही खटाळ थेंब तुझ्या गालावरून ओघळत तुझ्या पदरात विसावत होते, तर काहींनी गालावरल्या त्यांच्या अस्तित्वामुळे तुझ्या सौंदर्यात आणखीनच भर घातली होती. तू माझ्या बाहूपाशात आल्यावर तुला घट्ट धरून मी माझ्या ओठांनी अलगदपणे ते टिपून घेत असताना मला फुलांच्या कोमल स्पर्शाचा अनुभव आला होता. सुगंधीचं हळव्या शपथा सुगंधीचं श्वास, सुगंधीचं हळव्या शपथा सुगंधीचं श्वास, स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास, सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा असं जरी एका कवीने म्हटलं असलं तरी त्या रात्री आपण एकमेकांची प्रतारणा न करण्याचा, सात जन्म एकमेकांची साथ सोडायची नाही म्हणून घेतलेल्या शपथा, हे सारं काही घडत होतं तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना एक हळवा सुगंध प्राप्त झाला होता. त्या रात्री घडणाऱ्या सर्व घटना कितीही खऱ्या असल्या तरी हे खरोखरच सत्य आहे की स्वप्नातल्या स्वप्नांचे भास आहेत हे ठरवताना माझ्या मनातील विचारांचा गोंधळ उडाला होता. पण नाही, घडणारी घटना हे एक सत्य होतं ज्याची मी मात्र स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यामुळेच त्या सुखाची प्राप्ती झाली तरी माझा मात्र त्यावर विश्वास बसत नव्हता, आणि त्यामुळेच हा सर्व भास आभासाचा खेळ आहे असंच त्यावेळी मला वाटत होतं. म्हणूनच ती वादळी रात्र आज इतक्या वर्षांनंतरही मला जशीच्या तशी आठवते आहे, कारण ती रात्र या हृदयावर कायमस्वरूपी कोरली गेली आहे. अरुणदाते यांच्या आवाजाचा मखमली स्पर्श लाभलेलं हे गाणं संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं असून आजही हे गाणं ऐकलं की ते संपेपर्यंत पाय जमिनीला खिळून राहतात. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहेरी.

0: इधर तू आ
1: जा जा घरे तू जा
2: हे गीत आपण ऐकलत हिंमतवाला
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या
2: बॉम्बे टू गोवा या चित्रपटामधलं गीत राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध: DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हकीकत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय। मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 22व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते लता दीदींना स्वतःची ओळख मिळवून देणारा संगीतकार अनिल विश्वास यांच्याबद्दल, त्यांनी आणि लता दीदींनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांबद्दल। मंडळी, भारतीय चित्रपटसृष्टीतील सिनेसंगीतात संगीतकार अनिल विश्वास आणि लता दीदी यांच्या सुरांचं एक अनोखं पर्व आहे। अनोखा प्यार या चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास दोघांच्या सुमारे 123 सदाबहार गाण्यांनी पूर्ण झाला। मंडळी, बंगालमधील बारिसाल हे संगीतकार अनिल विश्वास यांचं गाव, आता ते बांगलादेशात आहे। अनिल दांना संगीताचा आणि गायनाचा वारसा आपल्या मातापित्यांकडून मिळाला। सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष हे अनिलदांचे मित्र आणि मेवणेसुद्धा होते। अनिलदांची बहीण पारुल हिला पन्नालाल घोष यांना दिलेलं होतं। कलकत्त्यामध्ये अनिलदांनी काही काळ आपल्या या बहीण मेवण्यांच्या घरी काढला। कलकत्त्यामध्ये रंगमहल या थिएटरशी ते निगडित होते। त्या ठिकाणी त्यांनी अभिनेता, पार्श्वगायक आणि सहाय्यक संगीतकार म्हणून अनेक नाटकांमधून सुद्धा कामं केली। ते देशभक्तीपर गीतही लिहायचे, त्यामुळं ब्रिटिश सरकारनं त्यांना क्रांतिकारकांशी संबंधित असावेत म्हणून अटकही केली आणि अनिलदांना काही काळ तुरुंगवास देखील भोगावा लागला। मंडळी, अनिलदांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं। ते उत्तम गायक, वादक, नट, संगीतकार आणि कवीसुद्धा होते। अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेलं अनिलदांचं व्यक्तिमत्व होतं। आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण लोक अनिलदांना श्रुतीधर असं म्हणत होते। अनिलदांना लोकांनी श्रुतीधर हे नाव का दिलं ते आपण बघूया, परंतु सुरुवातील आधी आपण एक गीत ऐकूया। हे गीत आहे तलत महमूद आणि लता दीदींनी गायलेलं। तराना या चित्रपटामधलं हे गीत आहे। सीने में सुलगते है अरमा, अतिशय सुंदर असं हे गीत दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यावर चित्रित झालेलं आहे। ऐकूया, सिनेमे सुलगते है अरमा।

तर मंडळी, मी तुम्हाला म्हटलं की अनिलदांना लोक श्रुतीधर म्हणायचे. आता हे नाव त्यांना कसं मिळालं तर त्याचा एक किस्सा आहे, तो मी आपल्याला सांगतो. अनिलदांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. एखादी गोष्ट फक्त एकदा ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात राहायची. अनिलदांची आई अतिशय सुंदर अशी गाणी म्हणायची आणि या आईच्या आवडीचा प्रभाव अर्थातच अनिलदांवर होता. एकदा झालं असं की त्यांच्या आईची बंदिशी लिहिलेली ही वही हरवली. आईला खूप हळहळ वाटली, पण आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर अनिलदांनी आपल्या आईला त्या सगळ्या बंदिशी पुन्हा लिहून दिल्या. आहे की नाही आश्चर्य? त्यांच्या या असामान्य प्रतिभेमुळे लोक त्यांना श्रुतीधर म्हणजे एकदाच ऐकलेले लक्षात ठेवणारा असं म्हणू लागले. मंडळी, जिथून जे जे काही नवीन शिकायला मिळेल ते शिकून घेण्याची अनिलदांची वृत्ती होती. अनेक संगीतकार आणि गुरूंकडून त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या, पण कोणाचंही शिष्यत्व त्यांनी पत्करलं नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचे गायक किंवा संगीतकार असा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. अनिलदांची संगीतातल्या सगळ्या प्रकारांवर हुकूमत होती. संगीतातले ठुमरी, ख्याल, दादरा, वैष्णव संकीर्तन, रवींद्र संगीत यातली प्रत्येक गोष्ट त्यांना अवगत होती. असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले अनिलदा पुढे आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. त्यांची मुंबईतली सुरुवातीची वर्ष म्हणजे संघर्षाचा काळ होता. या दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं, पण 1942 आलेल्या किस्मत या चित्रपटानं खऱ्या अर्थानं त्यांची किस्मत बदलवून टाकली आणि त्या चित्रपटामधली सगळीच गाणी लोकप्रिय झाली. पुढे जाण्यापूर्वी आपण एक गीत ऐकूया, मोसे रूठ गयो मोरा सावरिया. हे तराना चित्रपटामधलं गीत DN मधुक यांनी लिहिलेलं आहे आणि मधुबाला या अभिनेत्रीवरती हे गाणं चित्रित झालं आहे. एकदा तरी पाहावं असं हे सुंदर गीत आहे. त्यातील विरहणीची व्यथा लता दीदींनी आपल्या सुरातून अतिशय प्रभावीपणे व्यक्त केलेली आहे. ऐकूया, मोसे रूठ गयो मोरा सावरिया.

मंडळी, अनिलदांचं वर्णन एका वाक्यात करायचं झाल्यास अनिलदा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती तर एक चालती बोलती संस्था होती असं म्हणावं लागेल. कारण त्याने अनेक गायकांना पुढं आणलं, त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. अनिलदांच्या संगीत निर्देशनामध्ये निरनिराळ्या 76 गायकांनी गाणी गायली असं आपल्याला आढळून येतं. अनिलदा यांचं हिंदी चित्रपट संगीतामध्ये पदार्पण होण्याच्या आधी हिंदी चित्रपट संगीतावर आधारित नाट्यसंगीत, भक्तिसंगीत यासारख्या गीतांवर आधारित होते. पण अनिलदांनी ही पारंपरिक चौकट बदलवली आणि हिंदी चित्रपट गीतांना, संगीताला आपली ओळख मिळवून दिली. आणि याच अर्थानं अनिलदांना हिंदी चित्रपट संगीताचं भीष्म पितामह सुद्धा म्हटलं जातं. आमीरबाई कर्नाटकी, पारुल घोष, मीना कपूर, राजकुमारी, तलत महमूद, मुकेश, लता मंगेशकर यासारख्या गायकांना अनिलदांनी आपली स्वतःची ओळख मिळवून दिली ही त्यांची मोठी कामगिरी. या सगळ्या गायकांना चित्रपट सृष्टीमध्ये स्थिरस्थावर करण्यामध्ये अनिलदांचा मोठा वाटा आहे. मुकेश या प्रसिद्ध गायकाच्या गाण्यावर त्या काळातले प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, गायक कुंदनलाल सैगल यांचा मोठा प्रभाव होता. अनिलदांनी मुकेश यांना सहगलच्या प्रभावापासून मुक्त केलं. तू मुकेश आहेस आणि मुकेश सारखंच गा असं त्यांना समजावून सांगितलं. त्यांनी मुकेश यांना दिलेलं पहिलं गाणं होतं दिल जलता है तो जलने दे. मंडळी, या गाण्यानं अफाट लोकप्रियता मिळवली आणि आजही ते गाणं लोकप्रिय आहे. आणि अशा रीतीनं चित्रपटसृष्टीला मुकेश नावाचा सदाबहार गायक मिळाला. अशाच प्रकारची भूमिका अनिलदांनी लतादिदींबाबतही बजावली. 1946-47 सुमारास गुलाम हैदर यांनी दिदींची ओळख अनिल विश्वास यांच्याशी करून दिली. वयाच्या केवळ 13-14 वर्षापासून घराची जबाबदारी पडलेल्या या गुणी गायिकेवर अनिलदांनी मोठ्या भावासारखी माया केली. ते दिदींना लतिके म्हणून हाक मारायचे. एक गीत आपण ऐकूया, आई बहार आई, आरजू या चित्रपटामधलं, लता दिदींच्या आवाजातलं, संगीत अर्थातच अनिल विश्वास यांचं आहे, आई बहार आई.

मंडळी, त्या काळामध्ये मल्लिकाय तरन्नुम म्हणजेच प्रख्यात गायिका नूरजहाँ प्रसिद्धीच्या शिखरावर होती. एवढंच काय, पण लता दीदींच्या गायकीवर सुद्धा नूरजहाँचा प्रभाव होता. अनिलदांनी लता दीदींना नूरजहाँच्या प्रभावापासून मुक्त केलं. तू लता आहेस आणि लतासारखीच गा, हा सल्ला त्यांनी दीदींना दिला. दीदींना त्यांनी त्यांच्या शुद्ध सात्विक नितळ आणि पारदर्शक आवाजाची ओळख पटवून दिली. अनिलदांकडून दीदींनी गाण्यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये श्वास घेताना हलकेच मायक्रोफोनपासून दूर जावं, श्वास घेऊन पुन्हा लगेच परत येऊन गाणं सुरू ठेवावं. ही गोष्ट ऐकायला जेवढी सोपी वाटते तेवढीच करायला कठीण आहे. माईकवर गाताना त्यापासून दूर जाताना शेवटचा स्वर जरासा जोरानं आणि पुन्हा परत येताना पहिला स्वर किंवा शब्द जरा जोर देऊन उच्चारावा, हा कानमंत्र अनिलदांनीच लता दीदींना दिला. आणि दीदींनी सुद्धा या कानमंत्राचं कसोशीनं पालन केलं आणि अशा प्रकारचं गाणं म्हणणं हे दीदींच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य बनलं. लता दीदींच्या मुळातच दीर्घ असलेल्या श्वासाला अनिलदांची शिकवण अतिशय पूरक ठरली. लता दीदींच्या आवाजातलं एक गीत आपण ऐकूया. लाडली या चित्रपटामधलं आहे, तुम्हारे बुलाने को जी चाहता है, ऐकूया.

मंडळी, गाण्यांच्या सादरीकरणामध्ये स्वरांच्या कोमलतेला अतिशय महत्त्व असतं. गाण्याचा पहिलाच स्वर जर जोरानं माईकवर आदळला तर सुरांचा गोडवा कमी होण्याची शक्यता असते. गाण्याची सुरुवात कशी करावी आणि प्रत्येक ओळ कशी मालवत न्यावी म्हणजे फेड इन करावी हेही अनिल दांनी दीदींना शिकवलं. सुरुवात कशा प्रकारे हलकेच करावी आणि गीताच्या अखेरच्या सुरातही दोच्चार, सूर, ताल, लय आदींचं महत्त्व अनिल दांनी लता दीदींना समजवून दिलं. अनोखा प्यार या चित्रपटामध्ये अभिनेत्री नरगिससाठीची गाणी मीना कपूर यांनी म्हटली होती, पण त्यानंतर मात्र आपल्या प्रत्येक चित्रपटातील नायिकेचं गाणं अनिल दांनी फक्त आणि फक्त लता दीदींसाठीच राखून ठेवलं. एक गीत आपण ऐकूया, ना दीर दिन तन देरे ना. हे गीत प्रेम धवन यांचं आहे, चित्रपट परदेसी. 1957 हा चित्रपट आला आणि त्यामध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित असलेलं हे अतिशय सुंदर गीत, या गीतामध्ये पद्मिनीचं अतिशय अप्रतिम असं शास्त्रीय नृत्यसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तर शास्त्रीय रागांवर आधारित असलेलं हे सुंदर गीत आपण ऐकूया, ना दीर दिन तन देरे ना, परदेसी या चित्रपटामधलं.

मंडळी, लता दीदी आणि अनिल विश्वास या दोघांनी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये अशी काही बहार आणली आहे की क्या कहने. शिकवणारा गुरु जर अनिल विश्वास आणि शिकणारी शिष्या जर लता मंगेशकर असली तर मग जे काही निर्माण होणार होतं ते केवळ दिव्य स्वर्गीयच असणार. गजरे, तराना, बेकसूर, जलती निशानी, आरजू, बड़ी बहू, फरेब, लाडली, नाज, मेहमान, सौतेला भाई आणि आणखीही अनेक चित्रपटांमध्ये या जोडीनं जी सुरांची लयलूट केली ती आज देखील रसिकांना तितकीच आकर्षित करते. तर मंडळी, या आजच्या भागाचा समारोप आपण लता दीदींच्या एका सुंदर गीतानं करूया, ज्या मैं तोसे नाही बोलू. हे गीत आहे सौतेला भाई या चित्रपटामधलं, शैलेंद्र यांचं हे गीत आणि अर्थातच अनिल विश्वास यांचं हे संगीत आहे, ज्या मैं तोसे नाही बोलू. तर मंडळी आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अपने अपने या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे गुलशन बावरा यांचं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अंजान यांचं आशा ज्योती या चित्रपटामधलं. किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आन बान या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: जब तुम हो मेरे हम सफर खूब सूर.

0: फूलों से नाजुक हाय हाय है फूलों से नाजुक कमर खूबसूरत है फूलों से नाजुक कमर खूबसूरत तो है जिंदगी का सफर खूबसूरत जब तुम मेरे हम सफर खूबसूरत तो है जिंदगी का सफर खूबसूरत जब तुम हो
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
2: बजेटचं काय
1: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं मन्नाडे आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात जाने अनजाने चित्रपटा

0: घ्यायचं बिल यात दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात संगीतकार जतीन ललित हे गीत आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: वीजेचं बिल यावर दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
11: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
10: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
11: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
10: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
11: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
10: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
11: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
10: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016।
12: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं पद रामदास कामत यांच्या आवाजात। हे पद आहे मत्स्यगंधा या नाटकातलं। संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी।

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
1: नाट्यगीतांचा आनंद आपण घेत आहोत, ऐकूया मेघ मल्हार या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात।

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: यानंतर ऐकणार आहोत पंडितराव नगरकर यांच्या आवाजात गोल आपटे यांचं गीत हे पद आहे देहू रोड या नाटकातलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रंगात रंगला श्रीरंग या नाटकामधलं गीत. योगिनी जोगळेकर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात प्रसाद सावकार यांच्या आवाजामध्ये हे पद आहे घनश्याम नयनी आला या नाटकातलं.

0: तुमचं बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यसंहिताचा कार्यक्रम आपण ऐकलात आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग विवास

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत एम जी हसमत यांचं दो झूट या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत इंदिवर यांचं, आशा भोसले आणि नितीन मुकेश यांच्या आवाजात। हे गीत आहे मुलझिम या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलंय बप्पी लहिरी यांनी।

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कालाबाजार या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना इंदिवर यांची, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. ऐकूया नितीन मुकेश आणि साधना सरगम यांच्या आवाजात.

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नर यांच्या स्वरातलं धर्मवीर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेत आहे.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 3, सिडको.

सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गाणी मनामनातली, सादरकर्ते श्याम कुलकर्णी. रात्री 9 बाळू ऑन एअर ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते राजेश आहेर. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

राम। श्रोते हो, मनाच्या श्लोकांच्या या मनोबोध ग्रंथात आता ज्ञान योग सुरू झाला आहे. या काही श्लोकात समर्थ परमेश्वर परमात्म्याचा शोध घेण्यास सांगत आहेत. समर्थ म्हणतात, हे मना, जगात जे दिसते आहे ते सर्व मिथ्य आहे, त्याच्या मागे तू लागू नकोस. श्रोते हो, या जगात डोळ्यांना जे दिसते ते गौण असते आणि जे डोळ्यांना दिसत नाही तेच फार महत्वाचे असते. उदाहरणच द्यायचे झाले तर झाडे ज्या मुळांच्या आधारे जमिनीत घट्ट रोवून उभी असतात ती मुळे आपल्याला दिसत नाहीत. पंखे, ट्यूबलाईट हे दिसतात, पण त्यात फिरणारी आणि त्यांचे कार्य करवून घेणारी विद्युत मात्र दिसत नाही. त्याचप्रमाणे हे शरीर, हा देह, हात पाय धड डोके सगळे दिसते, पण त्याच्या आतील आत्मा मात्र आपल्याला दिसत नाही. श्रोते हो, म्हणून अवघे ब्रह्मांड व्यापून राहिलेला परमात्मा इतका सहज कसा दिसेल हो. समर्थ आपल्या अभंगात म्हणतात, करी घेता न ये सांडिता, ऐसे रूप आहे राघवाचे. तुकाराम महाराजही म्हणतात, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृष्ट दर्शने संतांचिया. इथे ज्याला तुकाराम महाराज अदृष्ट असे म्हणतात त्यालाच समर्थ दिसेना जनी असे म्हणत आहेत. बरं का श्रोते हो, डोळ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतील चैतन्य शक्ती पाहण्याचा सराव मनाला करून घेण्यास सांगावे. स्वतःच्या पारमार्थिक हिताचा विचार जर केला तरीही गूढ चैतन्य शक्ती यत्र तत्र सर्वत्रच आहे, पण ती आपल्याला मात्र दिसत नाही. तिला पाहण्याचा, तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. या चैतन्य शक्तीच्या विचारांनी मनाचा आणि बुद्धीचा ताबा घेतलेला पाहिजे. यालाच समर्थ म्हणतात, बुद्धीचा निश्चय झाला. दुसरे म्हणजे या शक्तीची थोडीशी झलक मिळाली म्हणजेच अनुभूती आली, अशी अनुभूती यायला हवी. समर्थ म्हणतात, याचाच शोध घेण्याचा प्रयत्न हे मना तू कर. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. म्हणून श्रोते हो, अदृश्य अशा चैतन्य शक्तीचा शोध घेण्याची सवय करून घेऊया.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास

0: या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: श्रोतेहो, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात आपण करूयात गणेश वंदनेनं। तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना।

श्रोते हो, आपण नित्य स्मरूया परमेश्वराचं नामस्मरण. परमेश्वराच्या नामस्मरणानं दिवस अगदी आनंदी जातो. परमेश्वराचं नामस्मरण आपण जर नित्य करीत राहिलो तर मनात आणि आपल्या शरीरात एक प्रकारची स्फूर्ती येते. चला तर मग आपण नित्यस वाचूया पांडुरंगाचं नाम. जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण मुक्त होण्यासाठी नामस्मरण हेच अंतिम ध्येय आहे.

श्रोते हो, आपल्या मनातून षडविकारांचं जे जाळं आहे या जाळ्यातून आपण मुक्त झालो तरच आपण परमेश्वर प्राप्ती करू शकतो. आपल्या मनातला अहंकार, आपली दुर्बुद्धी आणि असे अनेक असे आजार मनात जडलेले असतात. आपण ज्यावेळी परमेश्वराच्या चरणी लीन होतो त्यावेळी आपण हे सारे विकार दूर करतो आणि काही क्षण होईल का ना होईना आपण त्या विधात्यापुढं, त्या जगनियंत्यापुढं लीन होतो. आणि हे केल्याशिवाय आपल्याला शांती लाभत नाही. आपल्या मनाची प्रसन्नता हेच सारं काही आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न केलं तर आपल्या सर्व साधना, सर्व सिद्धी प्राप्त होतात. आणि मग बघा, मन अगदी

श्रोतेहो, संत तुकाराम महाराज म्हणतात, फुलाला काय माहीत की त्याचा सुगंध काय आहे, भ्रमण मात्र त्याचा पूर्ण उपभोग घेत असतो. तसेच आपले नाते आहे असे तो परमेश्वरला विठ्ठलाला सांगतो, तुला काय माहीत की तुझे नाव किती गोड आहे, ते प्रेम सुख काय अप्रतिम. गायीसाठी जे खाद्य गवत आहे तेच वासरासाठी अमृततुल्य दूध आहे, त्याची बरोबरी कशी होणार. शिंपिणीच्या पोटात मुक्ताफळ जर असेल तर तिला काही त्याचा भोग घेता येत नाही, ते सुख काही औरच असत. ऐकूया तुकाराम महाराजांचा अभंग, कमोदिनी काय जाणतो परिमळ भ्रमरस.

ऐकते हो अशीच बहारदार गाणी पुन्हा घेऊन येत आहे. आपण भेटूच. श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स
3: आयना ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. चांदणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची शब्दरचना, शिवहरी यांचं संगीत.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची बळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स. अगुरो
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना हे गीत ऐकूया बरखा बहार या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूया हसरत जयपुरी यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत लाल पत्थर या चित्रपटामधलं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी
1: चंबल की कसम। या चित्रपटामधील साहिल लुधियानवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात। संगीतकार खय्याम।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी, काही महिन्यापूर्वी मी कॉलेजमध्ये गेलो होतो. म्हणजे मला चांगलं आठवतं, आपण जेव्हा 11वी 12वीला असू तेव्हा शाळेतले वर्ग कोणी बंक मारायचं नाही. शाळेतली मध्ये फुल प्रेझेंटी प्रोफेसर्स, टीचर्स, कॉलेजमधले स्टुडियसली 11वी 12वीचे प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर्स घ्यायचे. प्रत्येक मुलगा नोट्स काढत असायचा. आणि सध्या मी गेलो तर 11वी 12वीच्या वर्गात पुरच नाही. मला वाटलं आमचं कॉलेज फ्लॉप झालं की काय. तर त्यांनी सांगितलं कॉलेजमध्ये ॲडमिशन फुल आहेत, पण मुलांचं टायअप दुसऱ्या क्लासेसची आहे, त्याच्यात त्यांच्या ॲडमिशन्सचे प्रेझेंटी पण होऊन जाते. मुलं आले तर प्रॅक्टिकलला येतात, बाकी प्रॅक्टिकल पण सुद्धा प्रायव्हेट क्लासेसमध्ये होतात. काय दुर्दैव आहे. म्हणजे कॉलेजची फीस पण भरायची, ट्युशनची फीस पण भरायची, काय चालू काय. हे फक्त 11वी 12वीचं मला समजलं. मग मी आमचे एक मित्र आहेत प्रोफेसर ज्ञानोबा ढगे, त्यांच्या कॉलेजमध्ये गेलो, ग्रामीण भाग आहे, तिथं 11वी 12वीला पुरं आहेत. मला ती गंमतच समजेना म्हणून मी डायरेक्ट आज आमच्या ज्ञानोबांना घेऊन आलेलो आहे. आपल्या बरोबर आज आहेत प्रोफेसर ज्ञानोबा ढगे. प्रोफेसर साहेब राम राम.
3: राम राम. राम राम.
2: सध्या कुठे ड्युटी?
3: सध्या मी मराठा विद्या प्रसारक सभा संस्थेचे निपाटला कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय आहे, तिथे राज्यशास्त्र विषय अध्यापनाचं काम मी त्या ठिकाणी करतोय.
2: बरं सर, मला एक सांगा, आता मी 11वी 12वीतली शहरातली कॉलेजची स्थिती सांगितली.
3: बरोबर.
2: सायन्सची?
3: हो हो.
2: तुमच्या इथं 11वी 12वीचे सायन्सला विद्यार्थी येतात का?
3: नक्कीच येतात विद्यार्थी.
2: मग आमच्या इथं शहरांमध्ये काय प्रॉब्लेम आहे?
3: याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला ऑप्शन नाही आहेत. गावात जे कॉलेज उपलब्ध असेल त्या महाविद्यालयात जाऊन शिकायचं. आणि शहरामध्ये काय झालंय, मुळात पालकांनाच आपला विद्यार्थी डॉक्टर्स करायचा, इंजिनियर्स करायचा आहे, कुठल्या तरी चांगल्या पॅकेजवरती त्याला पाठवायचं आहे, त्यामुळे ही स्पर्धा पालकांची लागलेली आहे. त्या 18 वर्षाच्या 17 वर्षाच्या विद्यार्थ्याला कळत नाही की काय करायचं. खरं तर वर्गामध्ये MSc MEd MSc BEd MA BEd झालेले चांगले उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग असतात, त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतलेली असते, त्यांच्यावर आपला विश्वास कमी पडतोय. आणि आपण मग खाजगी संस्कृतीकडे जातोय, खाजगी क्लासेसकडे जातोय. आणि त्यामुळे काय होतंय की तुम्ही आता काल परवाच्या काही न्यूज हेडलाईन बघितल्या असतील, अशा काहीतरी चुकीच्या परिणामांना आपण बळी ठरतोय, अशा गोष्टी होत आहेत. तर मला असं वाटतं की पालकांनी
2: पेपर फुटणं तर पूर्वीपासूनच होत आलेलं आहे. 2-4 भामटे लोक असतात, त्याच्यामुळे संस्था बदनाम होते, युनिव्हर्सिटी बदनाम होते.
3: हो, ते होतच ना. मग कुठंतरी पालकांनी ज्या आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, तो काळ बदलला पाहिजे. आणि तुम्ही खरं तर प्रश्नाच्या मुळाशी गेलेला आहात. मला वाटतं हे उत्तर 1-2 वाक्यांमध्ये होणार नाही, यासाठी थोडा वेळ घेतला पाहिजे. मुळात आपण जेव्हा भारत आपला स्वातंत्र्य झाला तेव्हा समाज जागृती आणि राष्ट्राची निर्मिती हा शिक्षणाचा उद्देश होता. आणि त्या उद्देशाच्या अनुषंगाने आपल्याकडे राधाकृष्ण आयोग असेल, मुदलियार आयोग असेल, कोठारी आयोग असेल, किंवा 1986 शैक्षणिक धोरण असेल, सॅम पित्रोदा आयोग असेल, किंवा आता अलीकडच्या काळात NEP 2020 असेल, हे जे सगळे शैक्षणिक धोरणं का राबवले गेलेत, इथल्या पाल्यांना जे आवश्यक आहे, जे त्यासाठीच्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत. आणि म्हणून शिक्षणामध्ये बदल काळानुसार झालेला आहे. पण तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे विचार केला तर 1991 आपल्याकडे खाजगीकरण, जागतिकरण, उदारीकरण आलं आणि तिथून खऱ्या अर्थानं सगळा बदल झाला. तंत्रज्ञानाचं आगमन झालं आणि तिथनं शिक्षणाची प्रक्रिया बदलली आणि पालक थोडे करिअर ओरिएंटेड व्हायला लागले आणि पालकांची भूमिकाही पाल्यांकडे आली. मग आता आपण एखाद्या स्पर्धेमध्ये कसे घोडे पळवतो शर्यतीमध्ये, मग तुझा घोडा पहिला का माझा घोडा पहिला, हे सगळं चालू आहे. त्यामुळे ही सगळी स्पर्धा सुरू आहे, अनागोंदी स्पर्धा सुरू आहे. मला वाटते केवळ काही विशिष्ट ठराविकच पारंपरिकच तुमचे करिअरचे मार्ग नाहीयेत. आता सर 1000 करिअरचे मार्ग आहेत. उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आता माझा विषय राज्यशास्त्र आहे. राज्यशास्त्रामध्ये आज आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आली. या लोकशाहीमध्ये तुमच्या गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासनं ते देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत हे सगळे राजकीय पद आहेत, सगळे प्रशासकीय पद आहेत. आज आम्हाला लोकशाही आमच्या देशात आली परंतु आमच्या मनात आली का लोकशाही का नाही येत? कारण आम्हाला चांगले नेते अजूनही हवे आहेत. मग ते ग्रामपंचायतचा कारभार असो, तुमच्या नगरपालिकेचा कारभार असो, या ठिकाणी आम्ही अजूनही चांगले माणसं देऊ शकत नाहीत, चांगले संख्येने ते वाढवू शकत नाहीत. यासाठी आम्हाला राज्यशास्त्रामध्ये प्रशिक्षित राजकीय नेतृत्व बिंबवण्याचं काम करतो. आपला इतिहास आहे, इतिहासाचा अर्थ काय आहे? जो जसा आहे तसं इतिहासात मांडणे, भूतकाळ जसं मांडणे. आता काय झालं आपल्याकडे, आता अलीकडच्या काळामध्ये काही वाद तुम्ही बघत असाल, कादंबरीकार हा एखादी कादंबरी लिहितो, तो इतिहासाचा आधार घेतो, त्या आधारे तो त्याच्यावरती लालित्य वगैरे हे करत असतो. परंतु आपण काय गलत करतोय, कादंबरीला इतिहास मानतोय. खरं तर त्या कादंबरीकाराचं कौशल्य आहे की तो इतिहास मस्त रंजक भाषेमध्ये तुमच्या पुढ्यात ठेवला, परंतु इतिहासकार जसा इतिहास जसा आहे तसा मानतो, तो आमच्या पुढ्यात येतो. मग आम्हाला इतिहासाच्या पोरांची गरज नाही का? साधी गोष्ट आहे सर, छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा देदीप्यमान इतिहास आहे, विश्वबंध युगपुरुष होऊन गेले. आज त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचं म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचे काही कोटी कागदपत्र अजून वाचायची बाकी आहेत, म्हणजे आम्हाला इतिहास तज्ञांची गरज नाहीये का?
2: म्हणजे आपलं आपलं सगळं बेगडी प्रेम आहे,
3: बेगडी प्रेम आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला जर इतिहासाचे अनेक मान्यवर तयार केले पाहिजे, इतिहास संशोधक विद्यार्थी तयार केले पाहिजे.
2: शिवजयंतीला ढोलावर नाचणारे शिवप्रेमी नको आहे आपल्याला,
3: ठीक आहे ना? 365 दिवसापैकी एका दिवस तुम्ही नाचा, पण 364 दिवस छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजे. एक दिवस आपण त्यांची मिरवणूक काढू, हे करू, त्याचा ते सोहळा साजरा करू, पण 364 दिवस शिवाजी महाराजांच्या कार्यावरती किंवा सगळ्या महापुरुषांच्या कार्यावरती आमच्याकडे अभ्यास झाला पाहिजे, अध्ययन झालं पाहिजे.
2: तरच तरच तुम्हाला नाचण्याचा अधिकार आहे,
3: यस,
2: तरच तुम्हाला शिवजयंती साजरी करण्याचा अधिकार आहे.
3: बरोबर आहे.
2: पण मला एक सांगा, ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागात विद्यार्थ्यांमध्ये काय फरक पडलाय?
3: ग्रामीण भागात आजही महाविद्यालयांच्या शिक्षकांवरती विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, पालकांचा विश्वास.
2: विश्वास म्हणजे काय?
3: विश्वास म्हणजे असं की त्यांना वाटतं की अमक्या महाविद्यालयात आमचा विद्यार्थी घातला की तो कुठं ना कुठं काहीतरी करेल, उभा राहील दोन पावलावरती. ग्रामीण पालकांच्या अपेक्षा अशा फार मोठ्या नाही आहेत जे आज आपल्याकडे हे चकचकीत स्वप्न आपल्याला दिसतं ना शहरी पालकांना, तसं स्वप्न नाही. इतकं पॅकेज मिळून तो पुण्यामध्ये गेला पाहिजे, मुंबईत गेला पाहिजे, दिल्लीत गेला पाहिजे किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेला पाहिजे असे त्याला स्वप्न नाहीत. तो स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे, संसाराचा गाडा त्यांनी आदर्शपणे पुढे नेला पाहिजे, हीच त्यांची अपेक्षा आहे, नंबर दोन. आणि शहरामध्ये काय झालं, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा आपल्याकडे आता आत आली. आता दुर्दैव सांगू तुम्हाला, कधीच एका व्यक्तीकडे किंवा एका गटाकडे दोष देऊन चालत नाही. आमच्याकडे आताच खेड्यापाड्यात लोक शिकायला लागले की मध्येच 20-30 वर्षापूर्वी विनाअनुदान तत्व आलं, म्हणजे त्याच्यामुळं मग विनाअनुदान तत्व आल्यामुळं शिक्षकाला पगार बरोबर नाहीत, शाळांना वेतनेतर अनुदान नाहीत, मग संस्थालकाचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, त्यामुळे मग कॉलेजच्या फीस वाढलेल्या, विद्यार्थ्याच्या पालकांकडे पैसा नाही आणि मग तो विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही, हे एकमेकात गुंतलेले प्रश्न आहेत.
2: पण विद्यार्थी शहरामध्ये तर विद्यार्थी कॉलेजची फीस भरून कॉलेजमध्ये जात नाही, विद्यार्थ्यांच्या आई बापांकडे खूप पैसा आहे. म्हणजे मी तर असायचे लाख लाख दोन दोन लाख रुपये 11वी 12वीची फीस भरतात पुरं, म्हणजे त्या खूप पैसेवाले लोक आहेत
3: ते. नाही, ह्याच्या स्पर्धेमध्ये पडलेत ते कर्ज काढून ते करतील. आपल्याकडे कर्ज काढून सुद्धा तुम्हाला म्हटलं की
2: कर्ज लावून लग्न काढता,
3: तसं कर्ज काढून शिक्षण मुलांचं करणं, कोचिंग क्लासेसला लावणं, मग त्या अनुषंगाने ह्या. बरं सर, तुम्ही एक साधा विचार करा, XYZ एखादं कोचिंग क्लासेस असेल, त्या कोचिंग क्लासेसमध्ये समजा 100 मुलं एनरोलमेंट झाले, तर 100 किती मुलांचा सक्सेस रेशो आहे ते आपण तपासलं पाहिजे. आज आपल्याकडे 1950-51 आपल्याकडे 0.4% GER होता, म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मुलं जायचे, आज साधारणतः तो आपला 28.4% गेलेला आहे. हे पर्याप्त नाही आहे, आपल्याला NEP नुसार अजून आपल्याला जवळपास 50% जायचं आहे. पण तितका इतिहास आपल्याला काढायचा असेल तर मुळात शिक्षणावरती आमचं राष्ट्रीय खर्च जो आहे तो वाढला पाहिजे, तो 3-4% पुढे काही जात नाही.
2: किती पाहिजे?
3: तो साधारणतः 7% वरती पाहिजे, म्हणजे बऱ्यापैकी.
2: प्रगत देशांमध्ये किती आहे?
3: 7% आहे, 6% आहे, 8% आहे,
2: आणि आपल्याकडे फक्त 1.5%
3: 3% आहे आपल्याकडे. 3% त्याच्यामध्ये मग तुम्ही जर फॅकल्टी वाईज केलं की सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर किती आहे, कॉमर्स अँड मॅनेजमेंटवर किती आहे, ह्युमॅनिटीजवर किती आहे, हे आपले फार तोकडे आहेत. त्याच्यामुळे काय झाले की तुम्हाला समाजाचा अभ्यास नाही करता येत, तुमच्या इथल्या वैज्ञानिक निष्ठेचा अभ्यास करता येत नाही. या देशामध्ये आज कृषिक्षेत्र आपला रोजगार देऊ शकत नाही, आपल्या उद्योग सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची जास्त संधी आहे. तर मग त्या अनुषंगाचं शिक्षण जर महागडं केलं तर विद्यार्थी तिकडे येणारच नाहीत. आज भारताकडे सगळ्यात जास्त संपत्ती कोणती असेल तर आमच्याकडे युवा पिढी आहे. आज जगातले सगळ्यात जास्त युवक आमच्याकडे आहेत. हे युवक सर सांगायचं शोकांतिका अशी आहे, आज जरी आमच्याकडे 30-32 युवक असतील तर पुढच्या वर्षी 19% होतील, त्याच्या पुढचे 28% होतील, असं करत करत युवकांचं प्रमाण कमी होईल. पण आता ज्या युवकांची जर आम्ही जर मनुष्य शक्ती हीच आमची धनशक्ती मानली, ह्याच्यावरती प्रॉपर काम केलं, तुम्ही बाकी कुठल्यावरती काम करा कमी जास्त करा, पण युवकांच्या कौशल्य आधारित शिक्षणावरती जास्तीत जास्त काम केलं तर हे युवक हीच आपली संपत्ती म्हणून तुम्ही अनेक देशांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो.
2: मग सद्यस्थिती काय? सद्यस्थिती मला एक सांगा तुमच्या, चला आपण आता तुम्ही ग्रामीण भागात निफाडमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये आहात, निफाडमध्ये मुलगा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करतो? मुळात मुलगा ग्रॅज्युएशन का होतो? तो कोणची फॅकल्टी निवडतो? ती का निवडतो?
3: साधारणतः मी गेल्या 20 वर्षापासून या अध्ययन क्षेत्रामध्ये आहे आणि योगायोगाने मी निफाड तालुक्यात जास्त काळ माझा गेलेला आहे. मी या ठिकाणी बघितलं की इथं आजूबाजूला जे कोणी शेतकऱ्याची मुलं येतील किंवा कष्टकरी मुलं येतील, हे मुलं पूर्णपणे 100% कॉलेज करत नाहीत. ते आपल्या वडिलाचा जर काही व्यवसाय असेल किंवा जी शेती असेल ते कामं करून ते त्या ठिकाणी शिकायला येतात आणि मग त्यानुसार जर थोड्या बऱ्या चांगल्या पालक म्हणजे शिकलेले पालक घरी असतील तो सायन्सकडे जातो, थोडं घरी व्यापारी उद्यमचं जर वातावरण असेल तर बहुतांश मुलं वाणिज्य शाखेमध्ये जातात, काही संगणक विभागात जातात आणि मग साधे आपले कष्टकरी मुलं जे असतात की चला आपल्याला काम करता करता आपलं कुटुंब निर्वाह करता करता मला पदवी घ्यायची आहे, पण ते या ठिकाणी येतात. किंवा पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षेचं काम तयारी करणारे विद्यार्थी असेल, ते मुलं आर्ट फॅकल्टीकडे येतात. म्हणजे त्यांना ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचदा असं की सायन्सची फीज जास्त असते आणि मग आर्टचा एखाद्या
2: फीज असते
3: साधारणतः ते समजा ग्रँटेड कॉलेज असेल तिथं कुठले कोर्स उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने
2: विचार केला
3: 2-3 हजार असेल फीस, 3 हजार. पण अगोदर ते कसं होतं, आता शासनाने खूप चांगले धोरण आणले, शिष्यवृत्ती जवळपास सगळ्या समाज गटातील युवका युवतींना लागू झाले आहेत, त्याच्यामुळे आता असं कोणी फक्त पैशामुळे प्रक्रियेच्या बाहेर राहील असं नाही होणार. आता
2: बीएससीची 2-3 हजार,
3: 2-3 हजार, कॉमर्सची 3-4 हजार राहते, किती 5-6 हजार पण जाते, कम्प्युटर सायन्सची 30-1 हजारापर्यंत जाते. ते कॉलेजवर डिपेंड आहे, कॉलेज कशा फॅसिलिटी देतात त्याच्यावरती वगैरे. तुम्ही हीच डिग्री, आता साधी गोष्ट आहे, आमच्याकडे बी ए 2 हजारात उपाय होते होतं, पण एखादं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी घ्या किंवा प्रायव्हेट कॉलेज घ्या तिथं ते बी ए साठी या डिग्री साठी 5-5 लाख रुपये फीस एका वर्षाची.
2: काय बोलतो
3: हो, असं सुद्धा आहे ना. म्हणजे मग तिथं ते चकचकीत दाखवलं जातं आणि मग असं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे सगळं समोर दाखवल्यामुळं त्या विद्यार्थ्याला पालकाला वाटतं की हा इथली डिग्री म्हणजे माझी खूप चांगली आहे. परंतु एनएपी 2020
2: प्रायव्हेट कॉलेजेस बीएचे वगैरे जे असतात ते म्हणजे नेमकं प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय हो?
3: नाही, प्रायव्हेट कॉलेज
2: प्रायव्हेट आपण मेडिकल प्रायव्हेट समजू शकतो, हे बीए बीकॉमचे प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे नेमकं काय असतं?
3: बीए इन पॉलिटिकल सायन्स असं करतात एका ह्याच्यावर, किंवा बीए इन सोशल सायंटिस्ट. आता आपल्याकडे काय असते, बीए सोशियोलॉजी असते, तिकडे बीए सोशल सायंटिस्ट, एक शब्द वेगळा त्या ठिकाणी. मग आपल्याला असं वाटतं अरे भाऊ तिथं काहीतरी वेगळी डिग्री मिळते काय? मुळात सगळीकडच्या शिक्षणाची युजीसीनं जे नियम दिलेत त्यानुसार सिलेबस रचना असते. युजीसीकडे तुमचे सिलेबस तुम्हाला मंजूर करून घ्यावे लागतात, कुठलाही विद्यापीठ असो ती नियामक बॉडी आहे, यंत्रणा आहे, आणि त्यामुळे तुम्ही काय वेगळं शिकू शकत नाहीत. परंतु काय झालं की दोन गोष्टी होत आहेत, तुम्हाला जे मगाशी म्हटलं की पालकांनी किंवा व्यवस्थेने शिक्षकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे, दुसरी गोष्ट आणि सगळ्या गोष्टी ह्या आर्थिक तत्वाशी निगडीत असतात. आर्थिक सोर्सेस जितके चांगले, इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना विद्यार्थ्यांना जेवढं चांगलं, आता 1991 नंतर काय झालं सर, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आली, डाटा सायन्स आलं, या सगळ्या गोष्टी इतक्या आल्यात की मुलांना मग त्यासाठी कम्प्युटरची लॅब हवी, त्यांना परफेक्ट पाहिजे. ती संस्था काय करते, ती स्वतःच्या जीवावरती सगळं उभं करते, पण शासनाचं वेतनेतर अनुदान जर मोठ्या प्रमाणात मिळालं तर ते चांगल्या प्रकारे तिथं उभे राहू शकेल. इन्फ्रास्ट्रक्चर ही सगळ्यात बेसिक कंडिशन आहे. आणि आपल्याकडे जर मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आपल्याकडच्या मनुष्यबळाचा युवकांचा जर विचार केला तर लागोलाग म्हणजे शासनच नाही, आपले प्रायव्हेट पुन्हा ज्या हे असतील एनजीओ वगैरे असतील यांनी सुद्धा आपल्या देशातील युवकांना जास्तीत जास्त कमी पैशामध्ये कमी किमतीमध्ये चांगलं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, ही गरज आहे. आता ती झाली. दुसरी गोष्ट अशी की आपण जे करिअरचे काही क्षेत्र निवडलेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आज आपल्या देशामध्ये सामाजिक समस्या आहेत. आपल्याला सोशल सायंटिस्ट नको आहेत का? मग बी ए सोशियोलॉजीसाठी आम्ही त्याला का हे करत नाहीत की फोर्स करत नाहीत विद्यार्थ्यांना की तू बी ए सोशल सायन्समध्ये कर, तुला जास्त
2: करिअर होऊ शकतं का त्याचं?
3: मग करिअर होऊ शकतं सर. आता साधी गोष्ट आहे, आता आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे, बरोबर आहे. तुम्हाला इथं पॉलिटिकल अनालायझर पाहिजेत, इथं तुम्हाला सोशल सायंटिस्टची गरज आहे, एखाद्या इथं या राज्यामध्ये कशा प्रकारची यंत्रणा राबवायची, कसे विकासाचे धोरण राबवायचे. आज शासनाच्या 1000 योजना आहेत, ग्रामीण भागापर्यंत जातात, पण त्या मुळाच्या त्या शेवटच्या क्षेत्रापर्यंत जात नाही. त्याचं कारण काय, त्या लोकांना ते अवेअरच नाही. ते लोक त्या बाबतीमध्ये अवेअरनेस करण्याचं काम कोण करेल? त्या भागातला एखादा मुलगा जर त्याने MSW केला असेल आणि MSW केल्यानंतर तो समाजकार्याच्या त्या पदवीच्या माध्यमातून त्याची नेमणूक त्या ठिकाणी झाली तर त्या गावातल्या त्या योजनाची सगळी माहिती त्या ठिकाणी देऊ शकतो. हे असं करावं लागेल. आता आपलं जे एज्युकेशन NEP 2020 आहे याच्यामध्ये खूप चांगले बदल झालेत. आता कसे बदल झाले तुम्हाला सांगतो. आता आमचं पॉलिटिकल सायन्स विषय असेल किंवा सोशल सायन्सचा विषय कोणत्या असू द्या, पूर्वी काय व्हायचं, वर्गामध्ये मुलांना शिकवायचं, संपला विषय. आता तसं नाही. आता SYBA फक्त एकच पेपर मुलांना थिरीला आहे, 5 पेपरचं प्रॅक्टिकल आहे मुलांना. मग त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये काय झाले, स्थानिक भागाचा इतिहास लिहून आणणे, आपण ज्या गावात राहतो त्या गावाचा इतिहास लिहून आणणे, त्या इतिहासामध्ये राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास, लोकसाहित्य, पीक पद्धती, खानपान पद्धती, त्यांच्या समस्या आणि माझ्या सगळ्या अभ्यासाचा निष्कर्ष काय, या लोकांचे प्रॉब्लेम काय, कुटुंबाचा सर्व्हे करायचा त्याला त्या अनुषंगाने.
2: पण पोरं करतात का? करतात. ते सगळं रेडीमेड मिळून जातं बाहेर, कॉलेज बाहेरच्या दुकानामध्ये सगळं तेमणे काहीतरी रेडीमेड मिळून जातं.
3: नाही नाही, मुलांना आम्ही तसं होऊ देत नाही. आम्ही काय करतो, आता समजा एखादा मुलगा आहे कोठूर गावचा, तो कोठूरचा इतिहास आण, तू निफाडचा इतिहास आण, तू पिंपळा बसवंतचा इतिहास आण, तू ओझरमिकचा इतिहास आण, तो विद्यार्थी त्या गावात जाऊन त्याला सर्व्हे करावा लागणार आहे. तिथल्या सगळी ग्रामपंचायत वेगळी, तिथला इतिहास वेगळा, त्या गावची लोकसाहित्याची काय जत्रा यात्रा वेगळ्या, तिथले लोकल जे धार्मिक उत्सव सण असतील ते वेगळे, काही ऐतिहासिक पाऊलखुणा असतात त्या गावामध्ये, त्या पाऊलखुणा, या सगळ्या ह्या बाबी आल्यात. या खरं तर खूप दिवसापूर्वी यायला पाहिजे होत्या, पण देर आहे दुरुस्त आहे.
2: मला एक सांगा, तुमच्या इथं कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणारे मुलं कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतात आणि ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्यावर काय करतात, ऍव्हरेज काय आहे? समजा सायन्समध्ये आले, त्यांनी ऍडमिशन घेतली व सायन्समध्ये, मग ते बाहेर पडल्यावर काय करतात का? जास्त करून शेतकऱ्याचीच मुलं आहेत.
3: नाही, ग्रामीण भागात
2: ऍडमिशन घेतली व सायन्समध्ये, मग ते बाहेर पडल्यावर काय करतात का? जास्त करून शेतकऱ्याचीच मुलं आहेत.
3: नाही, ग्रामीण भागातल्या सगळ्या समाजातले मुलं आहेत, शेतकरी व्यापारी असेल कष्टकरी असेल सगळ्यांचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत. तर ते विद्यार्थी जेव्हा कॉलेजला येतो तो सायन्स, त्याचा इंटरेस्ट सायन्समध्ये असेल तो सायन्सला जातो, आर्ट्सकडे येतो किंवा कॉमर्सकडे जातो किंवा कम्प्युटर सायन्सकडे जातो. आता कम्प्युटर सायन्सच्या मुलाचं डोक्यात पॅकेज असतं, त्याला तिथं खूप ठिकाणी महानगरांमध्ये नोकरी संधी असतील. आमचा सायन्सचा विद्यार्थी या तो MSc केमिस्ट्री करेल, मायक्रोबायोलॉजी करेल, झुलॉजी करेल, किंवा त्याच्यात MSc करताना अजून वेगळी कुठेतरी ब्रँच निवडेल आणि मग त्या ठिकाणी काय लॅब टाकतात, स्वतःचे मुलं लॅब टाकतील. आता मी ज्या परिसरात राहतो तिथं सगळे फर्टिलायझर वगैरे अनुषंगाने चांगल्या चांगल्या कंपन्या असतात, ते विद्यार्थी काय करतात, छोटं युनिट टाकतात आपल्या गावापुरतं, या कंपन्यात जॉब करतात, अशा सुद्धा गोष्टी करतात. कॉमर्सचे विद्यार्थी जे आहेत उद्योगधंद्याच्या अनुषंगाने ते काम करतात. म्हणजे मी असं बघितलं की साधारणतः 4-5 वर्षामध्ये तो मुलगा कुठेतरी स्टेबल झाला असतो. असं नाही की तो BA केला, BCOM केला आणि तो आता तो कामातून गेला काही करत नाही, असं नाही. त्या गोष्टी काही विद्यार्थी आपलं पारंपरिक शेती वगैरे व्यवसाय असून त्या ठिकाणी तो काम करतो आणि बाकीच्या नाही. पण दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करताना त्याला स्थिर स्थावर व्हायला खूप काळ जातो, तो खूप टाचा घासत राहतो. या दृष्टीनं समाजानं आणि शासनानं गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला वर्गातली डिग्री भेटली, पण डिग्री भेटल्यानंतर ते स्किल त्याला भेटलेत का, प्राप्त झालेत का? की त्याला साधी गोष्ट, एखादा पदवीचा मुलगा झाला, पदवीधर मुलगा झाला, त्याला DD लिहिता येत नसेल, त्याला एखादा चेक लिहिता येत नसेल, चेकबुकची एंट्री मारता येत नसेल, तर काय उपयोग आहे? किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या समोरचे प्रश्न त्याला मांडता आला नसतील, त्याला उपयोग काय? तर हे सगळं आणण्यासाठी वर्गातील शिक्षक, त्या शिक्षणाच्या संदर्भात ज्या ज्या व्यवस्था काम करतात त्यांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी आपला विद्यार्थी आपला पाल्ये हा शिक्षण घेतोय ह्याला अनेक स्किल आले पाहिजे यासाठीच पण जागरूकता त्याच्याकडे असणं गरजेचे आहे. पण ह्या गोष्टी आपल्याकडे होतात, पण त्याला फारसा तेवढा प्रतिसाद चांगला मिळत नाही. आणि मग काय झालं सध्या, आता तुम्ही जर बघितलं तर काय करतो, तर पदवीचं शिक्षण करतो, म्हणतो विद्यार्थी हवालदिल झालेला आहे, कारण त्याला बाहेर काय दिसत नाही. आणि अलीकडच्या काळात सोशल मीडिया ह्याच्यामुळं त्याच्यामुळं आता आपण प्रतिष्ठा जरी कोणाला देतोय, आता तुम्ही अभिनेते आहात सर, तुमच्या खूप मी TV सिरियल बघितलेल्या आहे, तुमचे एक पात्र बघितलेलं आहे, इतकं सुंदर तुम्ही हे करता, परंतु मग आपल्याकडे त्या अभिनेता असेल, कलावंत असेल, एखादा शिक्षक असेल, एखादा बाकीचा पत्रकार असेल, या सगळ्या गोष्टी यांना आपण तितका मान सन्मान देतो का? आपल्याकडे आपण एकच एक धाटणी, आपण सगळे राजकीय अभिनेशामध्येच तिकडेच जातो आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्या माझ्या आयुष्यात मला सणसणाटच पाहिजे, माझ्या आवाजात झगमगाटच पाहिजे, अशा मानसिकतेचं आपण गेल्यामुळे जे रोजचं जगणं येणं ते माणसाला जगायला कळायला वेळ लागतो आहे. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यांपुढे आशावाद करणं हे सगळ्यात मोठं काम आहे.
2: खरी गोष्ट.
3: ते आशावाद केवळ वर्गातच नाही तर वर्गाच्या बाहेर सुद्धा भेटला पाहिजे.
2: तो फुल आशावाद नसावा.
3: हा तो नसून वास्तविक पाहिजे तो आशावाद.
2: ती वास्तविक आशावाद देणं शक्य आहे.
3: शक्य आहे ना.
2: कसं?
3: एक राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक मानसिकता जर तयार झाली तर आशावाद देऊ शकतो. तुम्ही नकारात्मकता किती टाकता, साधं एखादा न्यूज चॅनल काढा सर, त्या न्यूज चॅनलमध्ये तुम्ही सकाळपासून त्याकाळपर्यंत फक्त पॉलिटिकल न्यूजच जास्त असतात, 99% त्याच न्यूज असतात. तुम्ही एज्युकेशन न्यूज देता का, तुम्ही त्या राज्याचं सांस्कृतिक अंगाच्या न्यूज देता का, साहित्यिक अंगाच्या न्यूज देता का, बालकांच्या ह्याच्यासाठी एक दोन तास न्यूज आहे का तुमच्याकडे, समाजात जे चांगले चांगले उपक्रम होतात त्यांच्याविषयी तुम्ही किती बोलता. जर माझ्या हातामध्ये रिमोट असणार आहे, माझ्या हातामध्ये मोबाईल असणार आहे आणि त्या मोबाईलमध्ये त्या न्यूज चॅनलमध्ये जर 99% नकारात्मकता असेल तर तुमचं मानसशास्त्र काय सांगतं? तुम्ही जे बाहेर आणि आत विचार करता त्यातनं तुझं प्रकृती घडते माणसाची आणि मग त्यामुळे ते विद्यार्थ्याचीच घडतात. म्हणून या युवकांपुढे चांगले चांगलं चित्र न ठेवले पाहिजे. आता एखादा न्यूज पेपर घ्या सर, कुठल्या तरी एखादी साबणाची ॲड असते आणि त्या साबणाची ॲडमध्ये ती कुठं समुद्रकाठावरती ती कोणतरी नट आणि नटी आंघोळ करतात आणि ते फोटो पहिल्या पानावर दाखवता तुम्ही. जर आणि काही बातम्या अशा असतात की लहान लहान मुलं ते विचारतात पप्पांना की पप्पा या शब्दाचा अर्थ काय आहे. मग काहीतरी आम्हाला एक नीतीमूल्य नावाचा जी बाब आहे ती सुद्धा समाजानं पाळली पाहिजे. सगळंच तुम्ही काय उघडं नागडं करून सत्य सांगायची गरज नाही. सगळ्याच गोष्टी काय अशा नकारात्मक सांगून गरज नाही. व्यावसायिकतेचा भाग झाला, सनसनाटी पाहिजे अशा गोष्टी, परंतु कुठं शेवटी जायचं कुठं आपल्याला? होमोदो सेपियन सेपियन पासून मानवाचा इतिहासाचा हे झाला. मला वाटतंय आज आपण या काळावरती आहोत की

0: जगातल्या मानवाच्या इतिहासामध्ये सगळ्यात सुखी सुविधायुक्त माणूस कोणता असेल किंवा नशीबवान माणूस कोणता असेल तर आपण आहोत. मग नशीबवान माणसाचे दुःख किती हो, डोंगरावर झालेलं आहे. आमच्या आयुष्यातनं हसणं गायब आहे, आमच्या आयुष्यातनं आनंद गायब आहे. पदवीधरांची, शिक्षकांची, शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे, आनंद गायब होतो आहे. आज तुम्ही जे सामाजिक धार्मिक चित्र बघताय हे एखाद्या बुवा बाबाच्या मागे लागणारे उच्च विद्याविभूषित जर आमचे विद्यार्थी असेल आणि त्याच्या मागे लागत असेल तर ती काय गोष्ट आहे. सकाळी उठल्या शिक्षकाच्या मोबाईलचं स्टेटस काय पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याचा विद्याविषयी सुविचार पाहिजे, एखाद्या शिक्षक तज्ज्ञाचं मत पाहिजे, आणि माझं आणि एखाद्या साध्या माणसाचं याच्यामध्ये स्टेटस ठेवण्यामध्ये व्हॉट्सअपला काहीच फरक नसेल तर मग माझ्या शिक्षक असण्याचा काय मला फायदा, म्हणजे मी समाजाची फसकत करतो आहे. शिक्षक हा 24 तास शिक्षक असतो, वर्गापुरताच नाही, त्याला मी सामाजिक मूल्य त्यांना पाळले पाहिजे. जसं शिक्षक आलात तसं समाजाचे अनेक अंग आहेत, म्हणजे पत्रकार असेल, वकील असेल, डॉक्टर असतील, जे कोणी असतील ते. तुम्ही समाजाचे धुरीण आहात, तुम्ही समाजाचे सांस्कृतिक पुढारी आहात, तुम्हाला असं चुकता येणार नाही. मग ते राजकीय नेते असो, प्रशासकीय अधिकारी असो किंवा जे जे कोणी असो ते. कारण बिचारा हातावरची कष्ट करणारा माणूस तुमच्या माझ्याकडे आशेनं बघतो आहे, त्याच्या आयुष्यामध्ये उजेड आपण आणणार आहोत. पण आपणच अंधाराचे मेणबत्त्या घेऊन फिरायला लागलो, त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार उजेड कधी आणणार आहात. आणि म्हणून मला असं वाटते शिकलेल्या लोकांची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे.
1: पण मला एक सांगा, तुम्ही खूप छान आणि परखड बोलताय, त्यामुळे हा प्रश्न विचारतोय मी. ही डिग्रीची पुंगळी जे बरेच जण म्हणतात डिग्रीला पुंगळी, त्याने फायदा होतो का फक्त डिग्री मिळते आणि तुम्ही शिक्षित होत नाही? जसं तुम्ही म्हणाले की डिग्री मिळाली पण चेक लिहिता येत नाही, काय परिस्थिती आहे? मग तसं असेल तर डिग्री का घ्यावी, डिग्रीला का महत्व देतो आपण?
0: मुळात शिक्षणाचा उद्देश आहे की माणसानं माणसाचं अंतरंग, त्याचा विवेक, त्याची विज्ञाननिष्ठता, त्याची तर्कसंगत, त्याची भावनिक, ही सगळी विकासात्मक रूपं पुढे यायला पाहिजे. आणि तसं असेल तर डिग्री तर महत्त्वाची आहेच. आणि डिग्री म्हणजे रोजगार नाही, केवळ रोजगारासाठी साधन नाही. तर तुम्हाला असं म्हणतात की आयुष्य किती वर्ष जगल्यापेक्षा कसा जगला हा महत्त्वाचा आहे. तर आयुष्य कसं जगायचं हे कोण शिकवत असेल तर शिक्षण शिकवत असतं. आपल्याला विचार मूल्य देण्याचं काम करतं. शिक्षणानं तुमचा भावनांक वाढतो, बुद्ध्यांक वाढतो, तर्क करण्याची शक्ती वाढते. याशिवाय आपल्याला कुठं जायचं सगळ्यात महत्त्वाचं आपला थांबा कळतो. ते की तुम्हाला कळालं नसतं, अज्ञान नाही कळणार, ज्ञान तुम्हाला होतं. आणि ज्ञानवंत समाज हा कोणत्याही देशाचे भूषण असतो, ज्ञानवंत समाज असणं पाहिजे. आणि मग ज्ञानवंत होण्याचं कामच कोण करत असेल तर हे तुमची पदवी करतं. आणि कुठली पदवी घ्या, कारण बघा आपल्याकडे प्रौढ मतदानाचा अधिकार आहे. जेव्हा प्रौढ होतो म्हणजे काय होतो, तो विचार करायला परिपक्व होतो. आणि पदवीचा काळ साधारणतः 20-21 वर्षाचा आहे. 21 वर्षाचा तो जे युवक असतो किंवा युवती असते तिला चांगलं वाईट कळतं, सत्य असत्य कळतं, सदाचार कळतो, खोटं कळतं, खरं कळतं. ही मूल्य तिच्या अंगामध्ये रुजतात आणि त्यातनं तिचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. हे तिचं वागणं हे तुम्हाला फरक कुठं कळेल, ती समजा ज्या घरात राहते आई वडिलाशी कसं बोलते, कसं वागते, पाहुण्यांशी कसं वागते, किंवा ती सासरी गेल्यानंतर कसं वागते, किंवा प्रवासामध्ये तो माणूस कसा वागतो, हे सगळे हे तुमचं शिक्षण आहे ना, तुम्हाला पावलोपावली कुठं कुठं कामाला येतं. फक्त ज्या रोजगारच मिळेल असं काय नाही, रोजगार तर एक अंग झालं, पण बाकीचं जगण्याचं सूत्र पण तुम्हाला या ठिकाणी कळतं. पण यासाठी पुन्हा म्हणतो की ते वर्गात बसून ऐकणं गरजेचं आहे, ते विचार आपल्या मस्तकात रुजून घेणं फार महत्त्वाचं असेल. असं झालं तर ही गोष्ट होऊ शकते. कारण आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून जी शिक्षणाची परंपरा आहे ती चारित्र्य निर्माण करणं, जीवनमूल्ये वृद्धिगत करणं आणि एक तत्वनिष्ठ समाज तयार करणं, या अनुषंगाने मग शिक्षणाची परंपरा झाली. मग ते वैदिक काळातलं शिक्षण असेल गुरुकुलामधलं, त्यानंतर बौद्ध काळातील शिक्षण असेल, जैन काळातलं असेल किंवा मध्ययुगीन काळामध्ये संस्कृत पाठशाळा बरोबरच मदरसेच्या अनुषंगाने तत्वज्ञान किंवा व्यावहारिक गरजेनुसार शिक्षण असेल, हे जे जे कुठलं शिक्षण असेल, म्हणजे धर्माचा सुरुवात सुद्धा शिक्षणामध्ये माणूस कुठेतरी पुढे घेऊन जाणं, संस्कार रुजवणं, हे त्या अनुषंगाने या गोष्टी असेल. किंवा अनेक तत्वचिंतक आहेत त्यांचे विचार असेल, अरिस्टॉटल, प्लेटो, मार्क्स, सॉक्रेटिस, ते असेल किंवा आपल्याकडे कौटिल्य असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, या सगळ्या महापुरुषांचे राजकीय आर्थिक विचार आपण शिकवतो याचा अनुषंगाने त्या गोष्टी असतील. किंवा विज्ञानामध्ये विज्ञान निष्ठता असेल, त्या गोष्टी त्या महत्वाच्या असतात.
1: सर बोलता बोलता अर्धा तास झालाय, हा विषय आपण पुढच्या रविवारी सुद्धा कंटिन्यू करू.
0: येस
1: मंडळी, काही गरज असेल तर फोन करा 8380161512 वर, 83-816-515 वर,
2: कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
4: कॉम्प्लेक्स कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे MG हसमत यांचं संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: ऐकूया अधिकार या चित्रपटामधलं अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत। संगीतकार बप्पी लहरी।

0: वीजेचं बिल यापासून दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: राज आपण लग्न कधी करायचं
4: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
3: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
4: मग आता पुढे काय करायचं
5: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
4: पण मग संपर्क कुठे करायचा
5: अगदी सोपंय रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300161512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर
3: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
4: चला म्हणजे माझी सुटका झाली
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात लिबास या चित्रपटामधलं शब्दरचना आहे गुलजार यांची गीताला संगीत साज राहुल देव बर्मन यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला।
1: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत। आदमी और इंसान या चित्रपटामधलं संगीतकार आहेत रवी।

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात समाज को बदल डालो या चित्रपटामधलं.

0: साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीत राजेश रोशन यांचं आहे तर चित्रपट आहे दो और दो पांच.

जो मिला खो गया, क्या मेरे पास है दर्द ही।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट संगीत अशा कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं समुंदर या चित्रपटामधला आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किप, सिडको, विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं। संपर्क करा 91-300-20888। विश्वास बँक, विश्वासाचं नातं।
1: कार्यक्रमात आता ऐकूया एक नजर या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

राजीव कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना, चित्रपट आयना, संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत थोडीशी बेवफाई या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अनाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात कल आज अर्कल या चित्रपटामधलं, आणि हे गीत ऐकणार आहोत मंदाळे यांनी गायलेलं नीरज यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जानवर और इन्सान या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: जाने मुझे क्या हुआ रे,
2: क्या हुआ रे?

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: आदमी या चित्रपटामधलं शकील बदायूनी यांचं गीत ऐकूयात. स्वर मोहम्मद रफी यांचा, संगीतकार नौशाद.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: एक बार फिर या चित्रपटामधलं भूपेंद्र यांनी गायलेलं विनोद पांडे यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार रघुनाथ सेठ.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. किसा खून का या चित्रपटामधलं अनवर सागर यांचे शब्द, नदीम श्रवण यांचं संगीत. ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. जिंदगी चित्रपटामधलं हे गीत आहे जावेद अख्तर यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

ऐकूया भाई भाई या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साधन.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अन्वर यांनी गायलेलं बहार आने तक या चित्रपटामधलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया मुकेश यांनी गायलेलं. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत दिलं आहे नौशाद यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत टांगेवाला या चित्रपटामधलं.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिर

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: अरे सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક
1: રાત્રીચા 1 વાજલાય
2: આણી તુમી આઇકતાય રેડિયો વિશ્વાસ તુમચા જગણા તુમચા આવાજ.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. हां.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कनेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ। जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508। महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कहां से लाई हो जान.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दादी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत. त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम, ध्यान, माय, बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: तुमच्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500 करा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

Tell me,

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.